मित्रांनो, ज्याप्रमाणे जानकी माईंबद्दल, सीतामाईंबद्दल आपण बोललो, त्यांची एकंदरीतच त्यांच्या जीवनाबद्दल बोलताना बघा ना की त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा किती संकट आली. सीताहरणानंतरचा सगळा काळ, मग रावणवध, मग अयोध्येत परतल्यानंतर पुढे जे आपण दैव जाणीले कोणीमध्ये ऐकलंय, पतित पावने तिला त्यागिले तशात ती गर्भिणी, गर्भवती असताना सीतामाईंना पुन्हा एकदा वनवास भोगावा लागला, त्यानंतर लवकुशांचा जन्म, आणि मग रघुराजाच्या नगरी जाऊन गाबाळ्यानो श्रीराम आणि हे सगळं आपल्याला ठाऊक आहे. पण त्याचप्रमाणे उर्मिलेचा त्याग किंवा उर्मिलेच्या आयुष्यातलं जी व्यथा आहे त्याबद्दल सुद्धा एक गीत आपल्याकडे आहे. त्यामुळे उर्मिलेला सुद्धा वंदन करायला हवं का? कारण त्यजुनी राजसुख जरी जानकी वनात गेली प्रभू सांगाती, राजमंदिरी तूच साहिल्या वियोगातल्या कळा, उर्मिले त्रिवार वंदन तुला. खास नवरात्राच्या निमित्ताने उर्मिलेला हे वंदन.

मित्रांनो, नवरात्राच्या निमित्ताने आपण आज असा विषय घेतलेला आहे, म्हणजे पूर्वार्धामध्ये आपण शक्तिपीठांची वगैरे गाणी ऐकली आणि आता उत्तरार्धामध्ये आपण सीतामहिना वंदन करून झालं, उर्मिलेला वंदन करून झालं. पण मुख्य म्हणजे महाभारत, रामायण याचा विचार करताना महाभारतामध्ये गांधारीचा उल्लेख सुद्धा येतो. बघा ना की धृतराष्ट्र यांना दिसत नव्हतं आणि त्यामुळे पूर्ण आयुष्य डोळ्यावरती पट्टी बांधून राहणारी गांधारी, तिचासुद्धा उल्लेख महत्त्वाचा आहे. किंवा पंचकन्या जे आपण म्हणतो, त्या पंचकन्यांमध्ये सीता, तारा, अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी या सगळ्यांचा उल्लेख येतो. अशी पतिव्रता नारीची कहाणी ज्या गाण्यातनं सांगितली, ते थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातलं हे गीत खास नवरात्राच्या निमित्ताने.

सत्यवानाचे प्राण परत आणणारी सावित्री, तिचाही उल्लेख या गीतामध्ये होता. अतिशय उत्तम संगीत होतं थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातलं. स्मिता सहस्त्रबुद्धे यांनी नवरात्राची कविता पाठवली, ती सादर करतो. त्या म्हणतात, शीर्षक आहे शक्तीभक्तीचा उत्सव. सण हा नवरात्रीचा, शक्तीचा, आई भवानीचा, आई भवानीचा, महिषासुर मर्दिनीचा. भावभक्तीचे बीज पेरुनी मांगल्याचा घट स्थापुनी, भावभक्तीचे बीज पेरुनी मांगल्याचा घट स्थापुनी, माळ झेंडूची वरी सोडुनी, शक्तीभक्तीचा उत्सव महिषासुर मर्दिनीचा. स्त्री रूपाने जगी नांदसी, दुष्टांचे निर्दालन करशी, भक्तांसाठी धावतेशी अगाध महिमा तुझ्या कृपेचा, नाश असुरांचा महिषासुर मर्दिनीचा, हा उत्सव आई भवानीचा. गावोगावी तुझी स्थापना, फुंकुनी घागर तुला वंदना, बोडण गोंधळ मागू जोगवा, जागर अंबेचा दुर्गारण रागिणीचा. सण हा नवरात्रीचा, शक्तीचा, आई भवानीचा. आदिमाया आदिशक्ती तू, रूपे नाना एकतत्व तू, चराचराचे सारसत्व तू, जयकाराने संकट ठेवणी, क्षण ये सौख्याचा. सण हा नवरात्रीचा, शक्तीचा, आई भवानीचा. आणि आता भवानी मातेचा उल्लेख झालेलाच आहे, तर शाबास सुनबाई या चित्रपटातलं गीत आहे ते ऐकवतो. तुम्हाला लक्षात आलंच असेल कुठलं गीत आहे ते. माय भवानी तुझे ले करू नक्की ऐकवतो. या गीताची पसंतीसुद्धा अनेकांनी कळवलेली होती. काही क्षणातच ते गीत.

पहाटे 5 वाजता सुरू झालेला भक्तिसंगीताचा प्रवास कधी सांगतेपर्यंत आला कळलंच नाही. दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेले होते आगाशी इथून महेंद्रभाई, त्यानंतर विनय जोग विलेपार्ले पूर्व, अविनाश दिवेकर रत्नागिरीहून, त्यानंतर प्रशांत कायकिणी आणि अंजलिताई बोरिवलीहून, त्यानंतर संपर्क झाला गायत्री वैशंपायन यांचा दादरहून, अखिलेश कारेकर गिरगाव, आणि व्हॉट्सअपवरती नेहमीप्रमाणे संदेशांचं पाऊस आहेच. मंगला पै, प्रकाश कुलकर्णी, कल्पना माईणकर, वैदेही, अरुण घोगळे, संजय माईणकर, रघुनाथ जुवाटकर, वीणा नाडकर्णी, सुजना, संजय पाटील, अंजली पाटील, हरिश्चंद्र पाटील, सीमा पटवर्धन, संयोगिता बापट, सुहास सरवटे, शिरीष बेलसरे, श्रीप्रकाश वाघ, आनंद परब, सुरेश आणि सुप्रिया गांधी गिरगाव, राजाराम कोर, दिनेश महाजन, मधुसूदन आठवले, विवेक लोंढे, नित्यानंद पाटील, बल्लाळ सराज, प्रवीण बहाडकर, विजेंद्र अकोलाहून, सुरेश बावकर, बाशिराम आणि योगिता जाधव, सुभाष चव्हाण, त्यानंतर संपर्क झालेला आहे श्रीपाद जोशी यांचा, प्रबोध कुटुंबे, स्मिता सहस्त्रबुद्धे, शैलेंद्र मेंढेकर, मेघना आगाशे, जयश्री उमराणी, त्यानंतर अनघा जोशी, नंदकुमार चंदन, आशा सोनावणे, रवींद्र जोशी, पद्माकर पाटील, दीपा पालकर, सुनंदा पटवर्धन विलेपार्ले, प्रताप तेंडुलकर, नीलांबरी कुलकर्णी, सुनीता उत्तुरकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर मालवणीतून, शिवाजी दळवी, हर्ष जाधव हा साठे कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे, तो सुद्धा कार्यक्रम ऐकतोय, चंद्रशेखर भाटवडेकर, शिवाजी दळवी, लक्ष्मी मडकईकर, प्रमोद शेंडे, राजू कराळे, प्रदीप कुमार कोटलवार, अनिल आणि रेखा काळे गिरगाव, अपूर्वा श्रोत्री, निनाद होनराव, स्वाती कुलकर्णी, ऋषिकेश दांडेकर, सुहास रिजबूळ, रत्नाकर सोहनी, रवींद्र साने, दिलीप पाणी, विवेक ओगले, सुप्रिया रायकर, प्रताप जाधव, मोरेश्वर धायमोडकर, स्नेहल आरेकर, चैतन्य अत्रे चिंचवड, प्रशांत मराठे बडोदा इथून, मग विलास जोशी, मुरलीधर रौंदळ, सुकृत आणि देविका परदेशातून, विजया शिरपूरकर, दत्तात्रय आडत, विश्वास चांदोरकर, श्रुती भावे, के जे कामत, श्रीकांत गोखले, धोकवडे अलिबाग इथून, नंदकुमार पाटील, किरण चौधरी, किशोर पेडणेकर, कांचन रानडे, बलभीम बलसुरे, त्यानंतर संपर्क आहे चंद्रशेखर मुळेकर यांचा, बलभीम बाबलसुरे माफ करा, त्यानंतर प्रिया फाटक, हिंदूराव शेवाळे, कल्याण, राहुल हंबीर, प्रज्ञा मानकामे, गोपाळ मेढेकर, अनिल गावडे, सुधीर दत्त मुणगेकर, किशोर पाटील, राजेश एरंडे, मधुकर रूपनवर, रामदास तांबे, एन एम पाटील, डॉक्टर संजय सिंग राजपूत, रुचिरा दाते, वृंदा जाधव, यशवंत अडमुठे, दशरथ कदम, रवींद्र शेणॉय, सुरेखा पाटील, संजय पाटील, आनंद मोकाशी, विठ्ठल मसलेकर, जयश्री पोवळे, जयेंद्र शहा, मंगेश जोशी, प्रमोद चिंचोळकर या सगळ्यांचा संपर्क झालाय. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण काल 6:05 रेनबो फंडेमध्ये नव्या विषयाचा नक्की भेटू. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ असा दिच्छसा आजचा आपला वंदन हा मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार आणि अभिप्राय कळवत राहा. काही क्षणातच बातम्या.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश अस्वल. सादर करतोय तुमच्यासाठी तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम ज्याचं नावच आहे रेनबो फंडे. रेनबो फंडे कार्यक्रमात मंगळवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला दोन गीतं ऐकवणार आहे. ती दोन गीतं व्यक्तिविशेष असणार. याचा पूर्वार्ध कोणाबद्दल मी बोलणार असेन तुम्हाला लक्षात आलं असेलच. पण बघा, या गीतातनं कोणत्या अभिनेत्रीवरती हे गीत चित्रित झालेलं आहे आणि आज आपण त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. तेव्हा सुरू करूया रेनबो फंडे.
2: Sky, what's up in life? Man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Musical start. Real.

आजच्या विषयाकडे वळण्या अगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरा ठिकाणी आकाश प्रामुख्यानं निरभ्र होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा येथील कमाल तापमान होतं 37° सेल्सिअस, सांताक्रूज येथील कमाल तापमान 38° सेल्सिअस नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा इथं 27° सेल्सिअस, सांताक्रूज इथं 25° सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही. सांताक्रूज येथे सापेक्ष आर्द्रता नोंदवली गेली 80%. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, मुंबई शहरात आणि उपनगरात आकाश प्रामुख्यानं निरभ्र असेल. मुंबई शहरात आणि उपनगरात उष्णतेच्या झळांना सामोरं जावं लागेल. कमाल तापमान 37° सेल्सिअस आणि किमान तापमान 25° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, आता आजच्या विषयाकडे. कसं आहे बघा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि नियतीपुढे कोणाचं काही चालत नसतं. अगदी काही दिवसांपूर्वी ती बातमी आपण ऐकली आणि मन सुन्न झालं. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी. आणि कालही अशीच एक बातमी मन सुन्न करणारी, ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. मित्रांनो, मधु कांबीकर यांच्या जीवनकारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेणारा कार्यक्रम आज आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये सादर करणार आहोत. आणि हा विषय अचूक ओळखलेलाच आहे अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. गणेश मगर, श्रीपाद जोशी, आशा सोनावणे, क्षितिजा रावराणे, रेवती सरनाईक, अविनाश दिवेकर, अरुण गावकर या सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे की आज आपण पूर्वार्धामध्ये, श्रुती भावे यांचाही आत्ता संपर्क झाला की पूर्वार्धामध्ये आपण बोलणार आहोत मधु कांबीकर यांच्याविषयी. अनेक चित्रपट आहेत त्यांचे, त्यांचं आत्मचरित्रसुद्धा आहे, त्या सर्वांचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. तुम्ही सुद्धा मधु कांबीकर यांच्यावरती चित्रित झालेली गीतं किंवा त्यांच्या चित्रपटातली गीतं आम्हाला सुचवू शकता. आत्ताचं जे गीत होतं ना, ते गीतसुद्धा मधु कांबीकर यांच्यावरतीच चित्रित झालेलं होतं. चित्रपटाचं नाव होतं आई तुळजा भवानी. काल जेव्हा ही बातमी वाचली, बातमी ऐकली, बातमी बघितली आणि त्यानंतर मग मधु कांबीकर यांच्यावरती चित्रित झालेली गाणी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामध्ये हे जे नाथाचे हे घर माझे हे गीत सापडलं जे त्यांच्यावरतीच चित्रित झालेलं आहे. आणि अनुराधा पौडवाल गायिका होत्या या गीताच्या. याच चित्रपटातलं आणखीन एक गीत ऐकवणार आहे, पण तत्पूर्वी असेल एक व्यावसायिक विश्रांती. अभिप्रायांकरता दूरध्वनी क्रमांक 45-15-41-32 आणि 45-15-41-33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-66-1071. 86-57-66-10-71. अनेकांचे अभिप्राय येत आहेत, अनेक जणांनी वेगवेगळ्या गीतांची सुद्धा पसंती कळवलेली आहे. त्यातल्या जास्तीत जास्त गाण्यांचा समावेश करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. अनेक जण मधु कांबीकर यांच्या चित्रपटांबद्दल सुद्धा इथे लिहून कळवत आहेत. तुमच्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद. आता एक व्यावसायिक विश्रांती.

0: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः.

मधु कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 तमाशाच्या फडातनं त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि मग तमाशानंतर त्यांनी रुपेरी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. चित्रपट असो, लोकनाट्य असो, व्यावसायिक रंगभूमी असेल किंवा मालिका असतील, विविध भूमिका त्यांनी साकारल्या. त्यांच्या चित्रपटांबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आत्ताचं जे गीत होतं ना ते आई तुळजा भवानी या चित्रपटातलं होतं आणि त्यांच्यावरतीच चित्रित झालेलं होतं. ज्या गीताची पसंती तुम्ही कळवलेली आहे असं मधु कांबीकर यांच्यावरती चित्रित झालेलं अतिशय लोकप्रिय गीत की ज्याच्यामध्ये पावसाचा संदर्भ आहे आणि या गीताशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही का, त्यामुळे ते गीत नक्की ऐकवतोय. चित्रपटाचं नाव आहे बिनकामाचा नवरा.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: मित्रांनो, ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या कारकिर्दीचा आढावा आपण घेत आहोत आत्ताच्या आपल्या कार्यक्रमात. आणि शापित हा त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा चित्रपट, मुळात वज्रदीप या कादंबरीवरती हा चित्रपट आधारित होता. आणि या चित्रपटाची पटकथा गरा कामत यांची होती. बिजली नावाच्या एका गावातल्या स्त्रीची भूमिका त्यांना करायची होती. आणि ती भूमिका त्यांनी कशी साकारली, त्याकरता त्यांनी खेड्यामध्ये जाऊन ग्रामीण स्त्रीच्या देहबोलीचा अभ्यास केला. आणि खेड्यात गेल्यानंतर ती गावातल्या स्त्रिया कशा वागतात, त्यांची देहबोली काय असते, या सगळ्याचा अभ्यास करून अभिनय केला. बिजली ही त्यांची भूमिका लोकप्रिय झाली शापित चित्रपटातली. आणि या चित्रपटाकरता त्यांना पुरस्कारसुद्धा मिळालेला होता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा. शापित चित्रपटातलं गाणं आपण ऐकवणार आहोतच, पण त्याआधी एक व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर शापित चित्रपटातलं तुम्ही सुचवलेलं लोकप्रिय गीत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.

0: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
1: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
0: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.

107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकत आहात तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, ज्याचं नाव असे रेनबो फंडे. आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी, तुमचा मित्र गणेश आचवल. आणि आत्ता आपण बोलत आहोत मधु कांबीकर यांच्याविषयी. 1984 मधु कांबीकर अभिनीत हेच माझं माहेर नावाचा चित्रपट आला होता. त्यामध्ये अनाथ शकूची भूमिका त्यांनी साकारली होती. चित्रपटाचं कथानकही उत्कृष्ट होतं. आयुष्यभर जिच्या वाट्याला दुःख आले अशा एका अनाथ मुलीचं काम त्यांनी केलं. आणि त्या शकूचा लग्नानंतर सासरी छळ होतो, मुलाचा जन्म होतो पण नवऱ्याचा मृत्यू होतो, आणि मग आयुष्य वैराण बनून जातं. पण ठामपणे मुलाला सांभाळण्याची जबाबदारी ती शकू पेलते, आपल्या मुलाला मोठं करते. या व्यक्तिरेखेचा प्रवास इतका उत्कृष्ट दाखवला होता मधु कांबीकर यांनी की 1985 महाराष्ट्र शासनाचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं अवॉर्ड त्यांना मिळालेलं होतं. हेच माझं माहेर या चित्रपटातलं गीत ऐकवणारे हे गीतसुद्धा बऱ्याच दिवसानंतर ऐकवण्याचा योग येतोय.

मधुकांबीकर यांच्या जीवन कारकिर्दीतला अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणजे एक होता विदूषक. एक होता विदूषक या चित्रपटाबद्दल बोलताना नक्कीच उल्लेख करावा असा वाटतो त्या सगळ्या प्रवासाचा, की मुख्य म्हणजे पुलंची पटकथा, नाधो महानोर यांच्या लावण्या, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांचं नृत्य दिग्दर्शन, डॉक्टर जब्बार पटेल यांचं चित्रपट दिग्दर्शन आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि मधु कांबीकर यांचा अभिनय. मधु कांबीकर यांची भूमिका आईचा संघर्ष मांडणारी, अतिशय उत्तम अशी भूमिका. आणि अतिशय जो भूमिकेतले कंगोरे आहेत, की ती जी अस्वस्थता आहे, की मुख्य म्हणजे कलावंत स्त्री आपल्या मुलावरती कले इतकंच निर्व्यास प्रेम करते

बाणेदार स्त्री, स्वाभिमानी स्त्री, पण मनामधनं अस्वस्थ असलेली स्त्री असे कंगोरे त्यांनी या भूमिकेतनं दाखवले. आणि या चित्रपटाकरता सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरता त्यांचं नामांकन झालेलं होतं. एक होता विदूषक या चित्रपटाची निवड इंडियन पॅनोरमामध्ये झाली होती. या चित्रपटातलं भरलं आभाळ पावसाळी पाहुणा हे ऐकायचं तुम्हाला, तुम्ही कळवलं ते ऐकवतो. पण तत्पूर्वी याच चित्रपटातली आणखीन एक रचना आहे ती आधी ऐकूया, मग एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि मग तुम्ही सुचवलेलं त्यांच्याबद्दल थोडं बोलूया, त्यांच्या पुरस्कारांबद्दल सुद्धा.

0: मित्रांनो, मधुका आंबेकर यांच्या जीवन प्रवासामध्ये अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली, अनेक बक्षिसं, अनेक पुरस्कार त्यांना लाभले. त्यांच्या पुरस्कारांबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा हंसा वाडकर विशेष पुरस्कार, त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनातर्फे हेच माझं माहेर आणि शापित चित्रपटाकरता त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. संघर्ष जीवनाचा चित्रपटाकरता त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट विशेष परीक्षक पुरस्कार मिळाला. मुख्य म्हणजे त्या उत्तम तमाशा कलावंत असल्याने त्यांना त्या संदर्भात सुद्धा, म्हणजे तमाशा या कलेसाठी सुद्धा अनेक पुरस्कार लाभले. 2013 महिला लोककला संमेलन नागपूरच्या त्या अध्यक्षा होत्या. महर्षी शंकरराव मोहिते पाटील लावणी कलावंत पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या. लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराच्या सुद्धा त्या मानकरी होत्या. आता एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण येणार आहोत, पण तत्पूर्वी भरलं आभाळ तुम्हाला ऐकायचंय, नक्की ऐकवणार. आता एक व्यावसायिक विश्रांती.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.

0: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
1: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
0: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

कलावंत आयुष्यात कितीही संघर्ष आले तरीसुद्धा शेवटपर्यंत कार्य करत असतो. यशवंत नाट्य मंदिर मुंबई 2016 गोष्ट. एका लावणी कार्यक्रमामध्ये मधु कांबीकर त्यांची कला सादर करत होत्या. त्यांना तिथंच पक्षाघाताचा झटका आला. प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्यांनी भैरवीचं सादरीकरण पूर्ण केलं. पण त्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. चित्रपट, नृत्य आणि रंगमंच, रंगभूमी यावर सक्रिय राहणं त्यांना शक्य झालं नाही. 2018 एका खाजगी वाहिनीचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळेला त्या तिथे येऊ शकल्या नव्हत्या, पण त्यांच्या सुनेनं शीतल यांनी तो पुरस्कार स्वीकारला. आणि मग मला अशी सासू लाभली हे माझं भाग्य आहे असं त्यांच्या सुनबाईंनी सांगितलेलं होतं त्या कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, मधु कांबीकर यांनी अनेक चित्रपटातनं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका केली होती. आणि त्याचप्रमाणे हम दोनो नावाच्या हिंदी चित्रपटामध्ये, ज्याच्यामध्ये नाना पाटेकर आणि ऋषी कपूर आहेत, त्यामध्ये नाना पाटेकर यांच्या आईची भूमिका सुद्धा मधु कांबीकरांनी साकारली. नुकतंच नाना पाटेकर यांचंही निधन झालं. आणि काल मधु कांबीकर यांनी देखील जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातनं किंवा त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातनं त्या कायमच आपल्या स्मरणात राहतील. एक होता विदूषक मधलीच एक गीतरचना कार्यक्रमाच्या सांगतेला.

मधू कांबीकर यांच्या जीवन कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आवडल्याचं अनेकांनी इथे कळवलेले, अनेकांचा संपर्क झालेला आहे आणि गीतांची निवडसुद्धा आवडली असं सुद्धा अनेकांनी सांगितलं. काही क्षणातच म्हणजे ठीक 7 वाजता तुमची आवडती मालिका सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन इंद्रजित दुडिले यांचं. प्रतीक्षा करा काही क्षणांची, ठीक 7 वाजता सुभाषित गुंजनम.

आजच्या या सुभाषितातून मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले सावधानपणा, स्वच्छता, सत्य आणि विवेक हे चार सुंदर संदेश आपल्याला मिळतात. दृष्टिपूतम न्यसेत पादम म्हणजे पाऊल टाकण्यापूर्वी नीट पहावे आणि विचार करूनच पुढे जावे. जीवनात कोणताही निर्णय घाईने न घेता त्याचे परिणाम विचारात घ्यावेत. वस्त्रपूतम पिबेत जलम म्हणजे पाणी स्वच्छ करून गाळून प्यावे. यामधून आरोग्य आणि स्वच्छतेबद्दलची जागरूकता सांगितलेली आहे. सत्यपूताम वदेत वाणी म्हणजे आपली वाणी सत्याने शुद्ध असावी. बोलण्यापूर्वी आपण जे बोलणार आहोत ते सत्य आहे का आणि त्यातून कोणाचे नुकसान तर होणार नाही ना याचा विचार करावा. आजच्या सोशल मीडियाच्या काळात हा संदेश विशेष महत्त्वाचा आहे. एखादी बातमी मिळाली की ती लगेच पुढे पाठवण्यापेक्षा तिची सत्यता तपासणे आवश्यक आहे, कारण चुकीचे शब्द आणि चुकीची माहिती दोन्हीही समाजात गैरसमज निर्माण करू शकतात. आणि शेवटी श्लोक सांगतो, मनःपूतम समाचरेत, म्हणजे मनाने विचार करून योग्य अयोग्याचा विवेक करूनच कृती करावी. उदाहरणार्थ, परीक्षेत एखाद्या विद्यार्थ्याला उत्तर माहीत नसले आणि कॉपी करण्याची संधी मिळाली तरी त्याने प्रामाणिकपणे परीक्षा देणे हेच या विचाराचे खरे आचरण आहे. कोणी पाहत नसतानाही योग्य ते करणे म्हणजे मनाची शुद्धता. श्रोते हो, या चार ओळी आपल्याला जीवनाचा सुंदर मंत्र देतात. पाऊल टाकताना विचार करा, स्वच्छतेची काळजी घ्या, सत्य बोलण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक कृतीपूर्वी विवेकाला विचारा. आपल्या प्रत्येक पावलाला विचाराची दिशा, प्रत्येक शब्दाला सत्याची जोड आणि प्रत्येक कृतीला सद्विचारांची साथ असेल तर आपले जीवन अधिक सुंदर आणि संस्कारित होईल. याच सुंदर संदेशासह आजचा श्लोक पुन्हा एकदा

0: आत्ताच आपण ऐकलात सुभाषित गुंजनम हा कार्यक्रम. आजचं लेखन आणि निवेदन होतं इंद्रजित दुडिले यांचं. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
1: उमेद जीवनाची.

0: आता एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर पुढच्या गीताकडे आपण वळणार आहोत. काही क्षणातच एक व्यावसायिक विश्रांती आपण घेऊ. कार्यक्रमाबद्दल उत्तम अभिप्राय मिळत आहे. सुभाष शेतगुंजनमला सुद्धा उत्तम प्रतिसाद आहे. अज्ञात मुंबईला चांगला प्रतिसाद आहे. मुख्य म्हणजे नवीन नवीन मालिका आपण सुरू करतोय हे आवडल्याचं सुद्धा अनेकांनी कळवलं आहे. पण वेळाभावी प्रत्येकाचं नाव काही सांगणं शक्य नसतं, त्याबद्दल क्षमस्व. आज काय पुढच्या टप्प्यात असेल नक्की कळेलच काही क्षणात.
1: कोस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम.
2: मुदत, व्याजदर आणि व्याजाचे पर्याय आपल्या गरजेनुसार निवडा.
1: मासिक व्याजासाठी 445

0: दिवस, तिमाही व्याजासाठी 446 दिवस, एकत्रित व्याजासाठी 447 दिवस.
1: ठेवींच्या मुदतीनुसार व्याजदर 7.05 टक्क्यांपासून 7.30 टक्क्यांपर्यंत.
0: योजना मर्यादित कालावधी करिता.
1: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधा.
0: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या, आणि त्यानंतर 7:20 पुन्हा भेटूया रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये एका वेगळ्या विषयावर.
1: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान, तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका आयएनएस मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी याकरता 12 ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती. प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात एसआयआरला आव्हान

0: करून देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून एसआयआरची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. काँग्रेसच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात नागपुरात बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले,
1: सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे. हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एका आठवडाभरात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी तसंच शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विषयतज्ञ यांचा या समितीत समावेश असेल. रुग्णालयं आणि वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध उपचार, सेवा आणि सुविधांचं सुशुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी असं आवाहन केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आयएनएस मंगरोल ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका काल भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबई नौदलाच्या गोदीमध्ये काल हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले आहेत. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं वात्सायन म्हणाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येत्या 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत 3 दिवसांच्या धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. 30 ऑक्टोबर रोजी ग्रामपरिक्रमेनं या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील जवळपास 3,51,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश मुख्यत्वे करून गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना प्रतिष्ठा आणि समान संधी मिळवून देणं हा होता. या योजनेअंतर्गत गॅस जोडणी महिलेच्या नावे देण्यात आली. या योजनेमुळे लाखो कुटुंबांची सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या अन्य इंधनांपासून सुटका झाली. यामुळे महिलांचा वेळ वाचला आणि त्यांचा कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढण्यास मदत झाली. 2014 देशात एलपीजी जोडण्यांची संख्या 14.5 कोटींच्या आसपास होती. 2026 ही संख्या 33.39 कोटी पोहोचली. या मोहिमेचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नाहीत. स्वच्छ इंधनामुळे अनेक घरातील वायू प्रदूषण कमी झालं आहे. सरपण गोळा करण्यात

0: नारा वेळ वाचल्यामुळे महिलांना शिक्षण आणि रोजगारासाठी अधिक वेळ देता येत आहे आणि महिलांसाठी अधिक संधीही उपलब्ध होत आहेत. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
1: सौर ऊर्जेतील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित सौर संवाद यात्रेचा काल अहिल्यानगर इथं आरंभ झाला. गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी यांनी आयोजित केलेली ही यात्रा राज्यातल्या 14 जिल्ह्यातून जाणार असून 18 ऑक्टोबरला या यात्रेचा पुण्यात समारोप होणार आहे. युवक आणि महिलांना सौर क्षेत्रातील व्यवसायासाठी प्रोत्साहित करून 1000 अधिक उद्योजकांना सक्षम करण्याचं उद्दिष्ट असल्याचं गोपाल काबरा यांनी सांगितलं. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन ग्रामीण विकासाचं काम करणारे नानाजी देशमुख यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन बीडच्या जनशिक्षण संस्थांचे संचालक गंगाधर देशमुख यांनी काल केलं. नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चौदार तळे सत्याग्रहाचं यंदा शताब्दी वर्ष आहे तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचंही द्विशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाननं राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत राज्यातील विद्यापीठं आणि त्याअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातील 600 क्षयरुग्णांना पोषण आहाराचं पाकिट देण्यात येणार आहे. सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते काल 10 रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आठवड्यापासून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. राज्य शासनानं पाणीपुरवठ्यात 10% कपात करण्याचे निर्देश दिल्यानंतर पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारपासून म्हणजे 15 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात येरवड्या इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मधु कांबीकर यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं जन्मलेल्या मधु कांबीकर यांनी तमाशातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शापित हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांचे हेच माझं माहेर, रागू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला असे अनेक चित्रपट विशेष लोकप्रिय ठरले. लोकनाट्य, रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा सर्व माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. मधु कांबीकर यांच्यामुळे लावणीला जागतिक ओळख मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. हवामान. कोकणात आज तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका आयएनएस मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: फेसबुक निस्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे,
3: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे,
3: रेनबो फन डे.
4: १०७.१ मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचपल. तुमच्याकरता सादर करतोय रेनबो फंडे कार्यक्रमाचा उत्तरार्थ.

मित्रांनो, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण उत्तरार्धामध्ये रेनबो फंडेच्या एक मालिका सुरू केलेली आहे, त्वम ही दुर्गा। कसे बघा ना, नवरात्राच्या निमित्ताने आपण आदिशक्तीची आदिमायाची उपासना करतोच, पण विविध क्षेत्रातल्या महिलांबद्दल सुद्धा बोलायला हवं, त्यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करायला हवा। त्यामुळे त्वम ही दुर्गा या मालिकेत आज आपण परिचय करून घेणार आहोत चित्रपट, नाटक आणि मनोरंजन क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांचा। कसे बघा, एक अभिनेत्री जी मुंबई पुणे मुंबई असा प्रवास करत मुंबईमध्ये स्थिरावली आणि मग मालिका असेल, रंगभूमी असेल, चित्रपट क्षेत्र असेल, या सगळ्यांमध्ये कार्यरत असताना ती निर्माती सुद्धा झाली। तुम्ही ओळखलं असेल त्या अभिनेत्रीचं नाव, मुक्ता बर्वे। मुक्ता बर्वे हिनं कोडमंत्रसारख्या नाटकाची निर्मिती केली होती हे माहितीच आहे, पण त्यानंतर पुन्हा चित्रपटसृष्टीमध्ये ती बिझी झाली आणि मग रंगभूमीवर पुन्हा कधी येणार असा प्रश्न अनेकांनी तिला विचारला होता। आणि लवकरच भेटू आणि पुन्हा नक्की भेटू असं म्हणत मुक्ता बर्वे आता निर्माती म्हणून पुन्हा एकदा आपल्यासमोर येते, पुन्हा नक्की भेटू याच शीर्षकाच्या नाटकातनं। या नाटकातनं मुक्ता बर्वे हिची प्रमुख भूमिकासुद्धा आहे, नाटकाच्या तालमी सध्या सुरू आहेत। मुक्ता बर्वे हिचे अनेक कार्यक्रमसुद्धा तुम्ही बघितले असतील। प्रिय भाई एक कविता हवी आहे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम, त्याचं सादरीकरण सुद्धा मुक्ता करत असते। आपल्या FM रेनबो वाहिनीवरती सुद्धा मुक्ताची मुलाखत झालेली आहे, तिच्याशी आपण संवाद साधलेला आहे। आणि त्यामुळे आपण म्हणतो ना, एखादा ध्यास असतो एखाद्या व्यक्तिमत्वाला, तसा अभिनयाचा, कलाक्षेत्राचा ध्यास घेऊन

आलेली आणि मुंबईत स्थिरावलेली मुक्ता आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री, तिचं आपण अभिनंदन करायला हवं आणि अर्थातच तिच्या चित्रपटातलं हे गीत.

0: आपण ऐकत आहात आपला आवडता कार्यक्रम रेनबो फंडेचा उत्तरार्ध, आता व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर त्वम ही दुर्गा ही मालिका।
1: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम,
2: मुदत, व्याजदर आणि व्याजाचे पर्याय आपल्या गरजेनुसार निवडा।
1: मासिक व्याजासाठी 445 दिवस, तिमाही व्याजासाठी 446 दिवस, एकत्रित व्याजासाठी 447 दिवस।
2: ठेवींच्या मुदतीनुसार व्याजदर 7.05 टक्क्यांपासून 7.30 टक्क्यांपर्यंत,
1: योजना मर्यादित कालावधी करिता।
2: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम, अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधा।
1: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: मित्रांनो, सुरुवातीला आपण मुक्ता बर्वे हिच्याबद्दल बोललो, आता गायन क्षेत्राकडे वळताना, गायन क्षेत्राबद्दल बोलताना एका गायिकेच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा 2026 आला। ती सुप्रसिद्ध पार्श्वगायिका तुम्हाला माहिती असेलच, परिचयाची असेलच, सावनी रवींद्र। सावनी रवींद्र

या लोकप्रिय गायिका आहेत सगळ्यांनाच ठाऊक आहे. राष्ट्रीय पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पण 2026 मधली त्यांच्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार 2026 त्या मानकरी ठरलेल्या आहेत आणि सप्टेंबर 2026 मध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. ज्यावेळेला त्यांनी पुरस्कार स्वीकारला त्यावेळेला सावनी रवींद्र म्हणाल्या की मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते मिळालेला हा भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार हा आपल्या संपूर्ण संगीत प्रवासाला लाभलेला सर्वोत्तम आशीर्वाद आहे. खरे सावनी रवींद्र यांनी जे मनोगत व्यक्त केलं ते खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे बघा ना, लता दिदी हे आपल्या प्रत्येकाच्या मनातलं श्रद्धास्थान आहेत आणि मग लता दिदींच्या अमूल्य संगीत वारशानं अनेक पिढ्यांना प्रेरणा दिलेली आणि त्यांच्या नावानं दिलेला हा पुरस्कार सावनी रवींद्रांना मिळणं हा खरोखरच त्यांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण. बाईपण भारी देवा या चित्रपटातलं त्यांनी गायलेलं गीत ऐकवतो. म्हणजे आता खरं तर नवरात्र सुरू आहे, पण नवरात्र जरी म्हटलं तरी मुळात बाईपण भारी देवा हा नायिका प्रधान चित्रपट होता. सहा बहिणींची गोष्ट होती. मंगळागौरीचं गीत आहे. सावनी रवींद्र यांनी गायलेलं आहे. नक्की ऐकूया.

मित्रांनो, त्वम ही दुर्गा मालिकेमध्ये आता मी कोणाबद्दल बोलणार असेन, ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस. त्यांच्या आयुष्यात सुद्धा यंदाच्या वर्षी एक महत्त्वाचा क्षण आला, तो म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. अतिशय उत्तम सोहळा झालेला होता तो जून महिन्यामध्ये, आणि रंगभूमीवरती त्यांचं जे योगदान आहे ते खूप महत्त्वाचं. नातीगोतीसारखं नाटक तुम्हाला आठवत असेल, अनेक नाटकातनं त्यांच्या भूमिका या गाजल्या, चित्रपटातनं मालिकातल्या भूमिका गाजल्या, आणि अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजे ज्यावेळेला INT ची आत्ता स्पर्धा झाली त्यासाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं होतं. आणि मग ज्यावेळेला परीक्षकांशी बोलण्यात आलं, परीक्षकांशी संवाद साधण्यात आला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांचासुद्धा प्रवास या अभिनय कारकिर्दीतला, या एकांकिकांचं त्यांच्या जीवनातलं स्थान कसं आहे ते त्यांनी सांगितलं की रुईया महाविद्यालयातर्फे एका एकांकिकेमध्ये त्यांनी INT मध्ये काम केलं होतं, आणि त्यानंतर आजपर्यंत त्या रंगभूमीवर काम करत आहेत, कार्यरत आहेत, अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि तरुण पिढीशी जेव्हा संवाद साधण्याचा योग येतो त्यावेळेला खरोखरच तरुण पिढीकडनं सुद्धा खूप काही शिकायला मिळतं. रंगभूमीवरती अनेक कलाकार या स्पर्धातनं येत असतात असं म्हणून त्यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचं, त्याचप्रमाणे ज्यांना बक्षिसं मिळालेली नाहीत त्यांच्याशी सुद्धा त्यांनी संवाद साधून काय पुढे तुम्ही इम्प्रूव्ह करायला हवं, प्राथमिक फेरीनंतर हा संवाद साधण्यात आलेला होता, अंतिम फेरीनंतर पारितोषिकं प्रदान करण्यात आली. खरोखरच ही व्यक्तिमत्व म्हणजे त्वम ही दुर्गा असं आपल्याला म्हणावं असं वाटतं. आज आपण मुक्ता बर्वे, सावनी रवींद्र आणि स्वाती चिटणीस यांचा अगदी थोडक्यात परिचय करून घेतला.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आजच्या भागात ऐकणार आहोत पालखीच्या प्रवासाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: 19व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत ब्रिटिश अधिकारी, प्रवासी आणि प्रतिष्ठित धनाढ्य भारतीय माणसांना मुंबईतल्या मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा परगावी जाण्यासाठी पालखीचा वापर व्हायचा. पालखी वाहून नेण्यासाठी भोई असायचे. बहुतेक वेळा हे भोई रोजच्या बोलीवर कामापुरते घेतले जायचे. या व्यवहारात कधी कधी भोई प्रवाशांची अडवणूक करायचे. प्रवासाची गरज आणि भोयांकडून होणारी प्रवाशांची अडवणूक टाळण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने पालखीचा प्रवास स्वतःच्या नियंत्रणाखाली आणला. कलकत्ता, मद्रास आणि मुंबई अशा 3 प्रांतात कंपनीचं राज्य होतं. प्रत्येक प्रांतातल्या ठाण्यांशी संपर्क साधण्यासाठी 1766 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने पोस्टाची सेवा सुरू केली होती. तिचं नाव कंपनी मेल. या सेवेअंतर्गत देशभरात पसरलेल्या कंपनीच्या कार्यालयांपर्यंत पत्र पोहोचवण्यासाठी रनर नेमण्यात आले होते. त्यांना हरकारे म्हणायचे. हे हरकारे रिले पद्धतीने पत्र पोहोचवायचे. त्यासाठी साधारण 10 मैलांचा एक टप्पा याप्रमाणे टप्पे ठरवण्यात आले होते. उदाहरणार्थ, मुंबईहून पुण्याला जाणारं पत्र घेऊन मुंबईचा रनर 10 मैलांवरच्या ठरलेल्या ठिकाणापर्यंत धावत जायचा. तिथे ते पत्र पुढच्या रनरच्या ताब्यात द्यायचा, जे तो पुढचे 10 मैल घेऊन जायचा. अशा पद्धतीनं पुण्यापर्यंत पत्र पोहोचायचं आणि तिकडची पत्र मुंबईला परत यायची. दिवसाला साधारण 100 मैल या वेगानं ही पोस्टाची सेवा चालायची.
0: याच पद्धतीने पालखीची सेवा देण्यासाठी 1778 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं कॅप्टन जॉन हार्वे याच्या नेतृत्वाखाली बंगाल प्रांतात रिले पालखी सर्व्हिस सुरू केली. भोयांची जागा रनरनी घेतली. ते आता पालखीतून पत्र घेऊन जायला लागले होते. त्यामुळे एका वेळी जास्त पत्र वाहून नेणं शक्य व्हायला लागलं. 3 प्रांतात स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आली. पोस्ट मास्टर प्रांताच्या पोस्टाचा प्रमुख असे. त्याच्या हाताखाली सहाय्यक पोस्ट मास्टर नेमलेले असत. 19व्या शतकाच्या 1व्या 2 दशकात सगळ्याच प्रांतातल्या पोस्टाच्या अखत्यारीत पालखीचा प्रवासही आणण्यात आला. पालखीच्या या प्रवासाला डॉक पॅलंक्विन अर्थात डाक पालखी म्हण. हा प्रवासही रिले पद्धतीनं चालत असे. डाक पालखी सुविधा सुरुवातीला केवळ ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध होती. नंतर ती युरोपियन प्रवाशांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली. ही सेवा केवळ कंपनीचं नियंत्रण असलेल्या प्रदेशातच उपलब्ध होती. या प्रवासावर कंपनीच्या पोस्ट खात्याचं नियंत्रण असे.
1: पालखीची सेवा म्हणजे फक्त भोई पोस्टातर्फे दिले जात. पालखीची व्यवस्था मात्र प्रवाशालाच करावी लागायची. या सेवेसाठी येणारा सगळा खर्च प्रवाशाला करावा लागायचा. त्याचप्रमाणे प्रवासात काही अनुचित प्रकार घडला तर तीही जबाबदारी प्रवाशाचीच असायची. त्याची जबाबदारी पोस्ट खातं घेणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं जायचं. मुंबई प्रांतातल्या पोस्टाचे मुंबई, ठाणे, पुणे आणि सोलापूर असे 4 प्रमुख विभाग होते. मुख्य पोस्टमास्टर मुंबईत बसे तर इतर ठिकाणी सहाय्यक पोस्टमास्टर नेमलेले असत. प्रवासाचा तपशील एकमेकांना कळवला जायचा. उदाहरणार्थ, जर एखादा प्रवासी पालखीतून मुंबईहून ठाण्याला जाऊ इच्छित असेल तर त्याला किमान 10 दिवस अगोदर मुंबईच्या पोस्टात प्रवासाची वर्दी द्यावी लागायची. त्यात प्रवासाला निघण्याची तारीख, नेमकी वेळ, तो वाटेत घेणार असलेले थांबे, त्या ठिकाणी लागणारा वेळ असा सविस्तर तपशील सादर करावा लागत असे. हा प्रवासी मुंबई आणि ठाणे या 2 विभागातून प्रवास करणार असल्यामुळे मुंबईचे पोस्टमास्टर प्रवाशाकडून मिळालेला प्रवासाचा तपशील ठाण्याच्या पोस्टमास्टरांकडे पाठवित असत. याच पद्धतीने आंतरविभाग पालखी सेवा दिली जायची. पुण्याची केस थोडी वेगळी होती. पुण्यात लष्कराचं ठाणं असल्यामुळे तिकडच्या बाजार मास्टरची वेगळी परवानगी घ्यावी लागायची.
0: प्रवासाच्या अंतरानुसार पालखी वाहणारे भोई पोस्टाकडून उपलब्ध करून

0: केले जायचे. भोई एका तासात सरासरी 4 मैलांचं अंतर कापत. साधारण 20 मैलांवर भोयांचा सेट बदलत असे. म्हणजेच 20 मैल अंतर झालं की पुढचं अंतर कापण्यासाठी त्या ठिकाणी भोयांचा दुसरा सेट हजर असे. पुढच्या प्रवासासाठी पालखी त्यांच्या ताब्यात दिली की पहिला सेट उलटा परत येत असे.
1: या पालखी सेवेसाठी विचित्र वाटावेत असे नियमही होते. जर काही कारणाने प्रवासी आगाऊ कळवलेल्या तारीख आणि वेळेत निघू शकला नाही तर त्याला दंड केला जायचा. कारण प्रवासी कळवलेल्या दिवशी वेळेवरच निघणार असं गृहीत धरून पुढच्या टप्प्यावर भोयांचे सेट आधीच येऊन थांबलेले असायचे. प्रवाशाला निघायला विलंब झाला तर पुढच्या प्रत्येक टप्प्यावर तो विलंबानेच पोचत असे. परिणामी त्या ठिकाणी आधीच येऊन पोचलेले पुढचे भोई ताटकळत बसलेले असायचे. अशा वेळी ते भोई त्या टप्प्यावर हजर असल्यापासूनचे पैसे आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या खर्चाची भरपाई प्रवाशाला स्वतःच्या खिशातून करून द्यावी लागत असे. असं होऊ नये म्हणून पालखीच्या प्रवासात वक्तशीरपणाला अत्यंत महत्व होतं. मधला चहा पाणी नाश्ताही ठराविक वेळेतच आटपावा लागायचा. तिथे वेळकाढूपणा बिलकुल चालत नसे. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर वेळ काटेकोरपणे सांभाळावी लागत असे.
0: कंपनीच्या पोस्ट खात्यात मुंबईच्या पोस्ट मास्टर पदावर कॅप्टन जॉन क्लून्स नावाचा अधिकारी होता. त्यानं 1825 मध्ये इंग्लंडहून मुंबईत येणाऱ्यांसाठी देशातल्या प्रवासाच्या मार्गांची माहिती देणारं एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. या पुस्तकात मुंबई ते ठाणे, पुणे, सुरत ते अगदी कलकत्ता मद्रास पर्यंतच्या पालखी मार्गांची माहिती दिलेली आहे. त्यात प्रत्येक मैलावर येणारा टप्पा, तिथं असणाऱ्या विश्रांतीच्या खाण्यापिण्याच्या सोयी, त्या ठिकाणाहून आणखी कुठे कुठे जाता येतं याचा अत्यंत सुरेख तपशील दिला आहे. तो वाचून त्या काळचा पालखीचा प्रवास कशा पद्धतीनं होत असे याची चांगली कल्पना येते. उदाहरणादाखल या पुस्तकात दिलेला मुंबई ते ठाणे हा आज मजेशीर वाटणारा पण तेव्हा कठीण असणारा पालखी प्रवास आपण पाहू पण पुढच्या भागात.
2: अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो पालखीच्या प्रवासाच्या गोष्टीचा तिसरा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या

0: आताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 154वा. आता एक व्यावसायिक विश्रांती.
1: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आज FM गोल्ड वाहिनीवरती सकाळी 10 ते 1 यावेळेत कार्यक्रम सादर करेल आरजे आदिती आणि दुपारी 2:30 ते 5 यावेळेत FM रेनबो वाहिनीवरती आपल्या भेटीला येईल आरजे गोपी. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी

0: समाचार आपण ऐकाल आणि मग 8:40 FM रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेचा आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. नऊ दिवस करूया देवीच्या 9 रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत 2 हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: #नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: #नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिली. या बैठकीत दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, आर्थिक अपहार, तस्करी आणि सायबर धोक्यांबद्दल चर्चा होणार असल्याचं शहा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. सामायिक सुरक्षा आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी सहकार्य बळकट करण्यावर या बैठकीत भर देणार असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. त्यानंतर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. दरम्यान काँग्रेसच्या या मोर्चावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, तसंच सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. दिल्लीतील अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतर मंतर हे ठिकाण वगळण्यात आलं आहे. यापुढे जंतर मंतरवर आंदोलन करता येणार नाही, असं दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. अधिकृत आंदोलनासाठी आता जंतर मंतर ऐवजी 3 नवीन ठिकाणं दिल्ली पोलिसांनी सुचवली आहेत. यामध्ये रामलीला मैदान, बुरारी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदानांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील हरकती आणि दावे नोंदवण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 ऑगस्टला मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार हरकती आणि दावे यांचे निवारण 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केलं जाणार असून 16 नोव्हेंबरपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. पंजाबमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेनंतरची अंतिम मतदार यादी काल जाहीर करण्यात आली. यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत जवळपास 1.5 कोटी मतदार होते. आताच्या यादीत एकंदर मतदारांची संख्या 2 कोटींहून अधिक झाली आहे. यादीत 506 तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. सर्व पात्र मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केल्याचं पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी आनंदिता मित्रा यांनी यावेळी सांगितलं. मतदार पुनरीक्षण यादीतून पात्र मतदार वगळला जाऊ नये या उद्देशानं केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत येत्या 18 तारखेला सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरं आयोजित केली जाणार आहेत, तर इतर राज्यांमध्येही अशा प्रकारची शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात भेडसावणारी आव्हानं, कारखान्यांकडून नोंदवलेल्या साखर उतारातील आकडेवारीतील तफावत, वजन प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याच्या हेतूनं 1 आठवड्याच्या आत समिती स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विषयतज्ञ यांचा समितीत समावेश असेल. केंद्र सरकारनं जागतिक स्तरावर स्पर्धात्मक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं शाश्वत आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पोलाद उद्योग उभारणीसाठी धोरणात्मक आराखडा तयार केला आहे. जागतिक पोलाद उद्योगात भारताचं स्थान उंचावणं आणि देशाची वाढती पोलादाची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशानं हा आराखडा तयार करण्यात आला आहे. भारत आणि इराण यांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच चर्चा झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी इराणसह राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं इराणच्या दिल्लीतील दूतावासानं समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला डिझेल पुरवण्याच्या आपल्या धोरणाचं समर्थन करत माध्यमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. युरोपियन महासंघाची ऊर्जा रशियासाठीच खर्च होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. युरोपियन महासंघानं 250 अब्ज अमेरिकन डॉलर्स रशियावर खर्च केले असून माध्यमांनी त्याबद्दल माहिती दिली नाही, असा दावा ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरून केला आहे.
कर्करोगावरील औषधांच्या नफ्यावर मर्यादा घालून ती कमाल किरकोळ किमतीच्या 30% ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. सर्वच औषधांच्या किमतीचा व्यापक आढावा घेण्याचं आवाहन न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सरकारला केलं आहे. घाऊक विक्रेत्यांसाठीची किंमत आणि औषधांवरची छापील किंमत यात सातत्यानं तफावत आढळून आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ही विचारणा केली होती. रुग्णांवर येणाऱ्या आर्थिक ताणाबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती. कार्बन बाजारपेठ आणि युरोपियन महासंघाच्या कार्बन बॉर्डर अॅडजस्टमेंट मेकॅनिझम या बाबींमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात काल भारत आणि युरोपियन कमिशन यांनी सहमती दर्शवली. दिल्लीत काल ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल आणि कर आकारणी आणि सीमा शुल्क संघाचे महासंचालक गेरासिमोस थॉमस यांच्या दरम्यान यासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर यासंदर्भातील करार करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर ए तय्यबाच्या एका प्रमुख कमांडरसह 4 दहशतवादी ठार झाले. भूसुरुंगाच्या स्फोटात हे 4ही जण ठार झाले. मोहम्मद फैजान असं लष्कर ए तय्यबाच्या प्रमुखाचं नाव आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी प्रकारात 32व्या फेरीच्या सामन्यात आज महिला आणि पुरुष गटाचे सामने होणार आहेत. महिला गटात आज पीव्ही सिंधूचा सामना साऊथ कोरियाची खेळाडू अॅन सी यंग हिच्याशी होणार आहे, तर तन्वी शर्माचा सामना जपानची खेळाडू नाटसुकी निदैरा हिच्याशी होणार आहे. पुरुषांच्या एकेरीत लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांचेही सामने आज होणार आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे 100 अधिक परदेशी गिर्यारोहक विविध भागांमध्ये अडकले आहेत. काठमांडूजवळच्या गोरखा जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं बुढी गंडकी नदीचा प्रवाह अडवला गेला, त्यामुळे नदीच्या खालच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रशासनानं काल 12 परदेशी नागरिकांसह एकंदर 321 जणांची सुटका केली आहे. आजही बचाव कार्य सुरूच राहणार असल्याची माहिती सैन्य दलानं दिली आहे. हवामान विभागानं दिल्ली, हरियाणा, चंडीगड आणि पंजाबच्या काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्येकडील राज्य हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण आणि गोव्यात दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. नवी दिल्लीत आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची बैठक. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ, तर पंजाबमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. केंद्र सरकारनं आपल्या शासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीमध्ये पॉवर टू एम्पॉवर अर्थात सक्षम करण्यासाठी शक्ती हा सिद्धांत स्वीकारला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीमध्ये ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम या कार्यक्रमात ते आज बोलत होते. 21व्या शतकात तंत्रज्ञान, डेटा, ज्ञान आणि आधुनिकीकरण हे शक्तीचे महत्वपूर्ण स्रोत बनल्याचं नमूद करत 2014 नंतर भारताची परिसंस्था विस्तार पावली असून देशभरात 2.5 लाखाहून जास्त स्टार्टअप सुरू झाले आणि त्यातले सुमारे निम्मे छोटी शहरं आणि खेड्यात सुरू झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. परदेशातून आलेल्या पाहुण्यांनी भारतातल्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा अनुभव घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. भारतात रस्त्यावरचा फेरीवाला आणि मोठं वाहन विक्री दालन यांच्या व्यवसायाचा स्तर वेगवेगळा असला तरी दोघंही एकाच डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा वापर करतात हीच सर्वसमावेशक तंत्रज्ञानाची ताकद असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत ग्लोबल साऊथसह भागीदार राष्ट्रांनाही आपली तांत्रिक क्षमता उपलब्ध करून देत असून त्यांच्या गरजांनुसार डिजिटल व्यवस्था विकसित करण्यासाठी भारत सहकार्य करत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टी CJP नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली आहे. हे नेते दिल्लीत जंतर मंतर इथं जाण्याचा प्रयत्न करत होते. काल दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर हे ठिकाण निर्धारित प्रदर्शन ठिकाणांच्या यादीतून वगळलं होतं. शारदीय नवरात्रोत्सवात आज तिसरी माळ असून देवी दुर्गेच्या तृतीय स्वरूप असलेल्या चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. साहस, शांती आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या चंद्रघंटा मातेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदन केलं आहे. देवीच्या आशीर्वादानं देशवासियांच्या यश आणि कीर्तीत निरंतर वृद्धी होत राहो अशी कामना त्यांनी व्यक्त केली. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामध्ये नियमबाह्य फ्लॅटचे प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत किंवा डीड ऑफ अपार्टमेंट, हस्तांतरण पत्रांची नोंदणी तसंच नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणी बंद होणार आहे. यासंदर्भात महसूल विभागानं प्रतिबंधात्मक आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नियम मोडल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. फ्लॅट खरेदीतली फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातल्या 3,51,192 शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची थकबाकी तपासून नजीकच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण करून घ्यावं आणि योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून त्यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी 31 लाखाहून अधिक थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत काल बीड जिल्ह्यात माजलगाव तहसील कार्यालयात एक विशेष शिबिर घेण्यात आलं. यामध्ये विविध शासकीय सेवांचा आणि दाखल्यांचा लाभ तळागाळातल्या अनेक लाभार्थ्यांना थेट जागेवरच देण्यात आला. यामध्ये विशेष सहाय्य योजनांचा लाभ देणं, 7, 12 आणि 8 अच्या नोंदी, शिधापत्रिका वाटप, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र वाटप यांचा समावेश होता. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर विशेष तपासणी

राबवत 1408 किलो पाम तेल युक्त मावा सदृश मिठाई नष्ट करण्यात आली. या नष्ट केलेल्या मिठाईची किंमत 5 लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत 13 आस्थापनांमधले 18 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे आगामी 15 दिवस नाशिकमधलं रामकुंड बंद ठेवण्यात येणार आहे. या कुंडावर दररोज हजारो नागरिक स्नानासाठी येतात, तसंच पिंडदान कुंडात करण्यात येतं. याआधी त्र्यंबकेश्वर इथलं कुशावर्त तीर्थ हे सुद्धा 2 महिने दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात येत्या 31 ऑक्टोबरला कुंभमेळ्याचं धर्मध्वजारोहण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बनाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर. पावर टू एम्पावर. पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल. पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट. पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड. और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर.
0: 21व्या शतकात तंत्रज्ञान माहिती ज्ञान आणि नवोन्मेष हे सामर्थ्याचे महत्वाचे स्रोत बनले आहेत. भारताची क्षमता इतर देशांसाठीही संधींची नवी दालनं खुली करेल यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळम तमिळनाडू सिक्कीम ओदिशा कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळमचे तर केरळमचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तमिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओदिशाचे, डॉक्टर सुधा यादव कर्नाटकच्या तर डॉक्टर ढाल सिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात जीडीपीचा दर 7% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2026 हा दर 6.4% होता. जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं नमूद केलं आहे. जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढत्या असल्या तरी देशांतर्गत मजबूत मागणी आणि सेवा क्षेत्रातली प्रगती यामुळे जीडीपी दरात वाढ झाल्याचंही यात म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज बीमस्टेक अर्थात बंगालच्या उपसागरातल्या बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या उपक्रमाची पहिली गृहमंत्रीस्तरीय बैठक होत आहे. ही ऐतिहासिक बैठक दहशतवाद आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी अंमली पदार्थांची तस्करी कट्टरतावाद मानवी तस्करी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि सायबर धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सदस्य देशांचा सामूहिक निर्धार अधोरेखित करते असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ठोस समन्वयाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित मजबूत आणि संरक्षित बीमस्टेक क्षेत्र उभारण्यासाठी सर्व

0: सदस्य देश वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरच्या आणि परिसरातल्या देशांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
1: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. एलपीजीकडे केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे पर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10.50 कोटी अधिक मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआरच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर रहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातल्या फौजदारी अवमान प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे प्रकरण रद्दबातल ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राहुल गांधींच्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली असून 4 आठवड्यांच्या आत उत्तर मागवलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रात केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 6व्या समितीच्या बैठकीत बोलताना भारताच्या प्रतिनिधी आर मैथिली यांनी ही भूमिका मांडली. नागरिकांचं संरक्षण, गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदारी निश्चित करणं आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर राखणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आरोपींच्या अधिकारांचा आणि पीडितांच्या हिताचाही आदर केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. हा करार 2028 होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वीकारला जाईल अशी अपेक्षा आहे. सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली इथं जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनासाठी पोचलेल्या या सीजेपीच्या नेत्यांबरोबर अजिंक्य शिंदे यालाही अटक केल्याची माहिती अभिजित दिपके यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशातून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधात झालेल्या आंदोलनांबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही।
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार रसिको, न्यूज ऑन AIR ऍप वर आणि 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। मराठी चित्रपट नाट्यसृष्टी आणि लोककलेच्या विश्वात आपल्या अभिनयाचा नृत्याचा आढळ ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मधु कांबीकर यांचं काल निधन झालं। प्रदीर्घ आजारांनी त्यांची प्राणज्योत मालवली। मधु कांबीकर यांचा कला प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि थक्क करणारा होता। लोककलेच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून त्यांनी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। शापित, झपाटलेला, माझा छकुला, बिनकामाचा नवरा, एक होता विदूषक, मुक्ता अशा अनेक सिनेमात मधु कांबीकर यांनी भूमिका साकारल्या। शापित चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। याशिवाय 2018 त्यांना मराठी सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल झी चित्रगौरव जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला। आज चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मधु कांबीकर यांची कुठल्या चित्रपटातील भूमिका तुमच्या लक्षात राहिली ते नक्की मला सांगा। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141432 आणि 45151433। व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71। मधु कांबीकर यांची कुठल्या चित्रपटातील भूमिका तुमच्या लक्षात राहिली ते नक्की सांगा।

रसिक हो, मधु कांबीकर यांची कुठली भूमिका आवडली, कुठल्या चित्रपटातील भूमिका आवडली असं विचारलं होतं. दीपा वालकर यांनी सांगितलं एक होता विदूषक, त्यानंतर अशोक पाटील म्हणतात आहेत की सुंदर कार्यक्रम आहे, भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद. संजय सिंग राजपूत एक होता विदूषक, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका लक्षात राहिलेली आहे. खरं आहे झपाटलेल्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आईंची भूमिका केली होती. मधु कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, चंद्रशेखर मुळेकर आणि एक होता विदूषक हा चित्रपट त्यांना आवडला असल्याचं कळवलंय. त्यानंतर शापित या चित्रपटातली भूमिका लक्षात राहिली असं म्हणतात आहेत. गौतम भिंगारडे, विठ्ठल मसलेकर यांनासुद्धा शापित या चित्रपटातली भूमिका आवडली. रजनीकांत पाटील यांना झपाटलेल्या चित्रपटातली भूमिका आवडलेली आहे मधु कांबीकर यांची. महेंद्र कुलुंगे यांना शापित या चित्रपटातली भूमिका कायम लक्षात राहील. झपाटलेल्या चित्रपटातली भूमिका लक्षात राहील. प्रमोद राऊत यांना लक्षात राहिलेली आहे. त्यानंतर मिलेश राऊत यांनी फक्त त्याचं नाव पाठवलेलं, हरकत नाही. रामदास तांबे म्हणतात आहेत की मधु कांबीकर यांना श्रद्धांजली आणि मनपूर्वक शुभेच्छा नवरात्रीच्या. तुम्हालाही शुभेच्छा, शुभलक्ष्मी असतात.

कर कार्यक्रम छान, धन्यवाद वीरेंद्र घाटूळ अकोला, एन्जॉय करता त्यात कार्यक्रम, मुन्ना पुटजवार झपाटलेला मधली भूमिका आवडलेली आहे, आनंद मुकशी शुभ दुपार आणि धन्यवाद. त्यानंतर मला प्रकाश शिंदे यांचा दूरध्वनी आला होता आणि त्यांना शापित या चित्रपटातील भूमिका लक्षात राहिली असं त्यांनी कळवलं आणि वसुमती ठोसर यांनीसुद्धा शापित या चित्रपटातील भूमिका लक्षात राहिल्याचं कळवलं आणि मी आत्ता जे गाणं ऐकलं तेही शापित या चित्रपटातलंच होतं. मंडळी, तुम्हाला मधु कांबीकर यांची कुठली भूमिका आवडलेली आहे? त्या चित्रपटाचं नाव तुम्ही मला सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 41 32 आणि 45 15 41 33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71.

मंडळी, मला मिलिंद टिपणीस यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे आणि त्यांना सुद्धा एक होता विदूषक मधली भूमिका छान आवडली असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. श्रेय राऊत पुन्हा एकदा परत त्याने सगळी नावं पाठवलेली आहेत, पण मधु कांबीकर यांच्या चित्रपटातलं नाव त्याने पाठवलेलं नाही आहे. बलभीम बाबल सुरे, अरे वा, लातूर महाराष्ट्र, नवरात्रीच्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. धन्यवाद. भरलं आभाळ एक होता विदुषक, खूप सुंदर अभिनय मधु कांबीकर यांचा, डॉक्टर दीप्ती यांचा हा संदेश आहे. दीप्ती राजापूरकर, धन्यवाद. त्यानंतर पीटर डांबरे वसई मधु कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. रामदास तांबे, बिनकामाचा नवरामधली भूमिका आवडली आहे. यश शिंदे, दादा कोणके येऊ का घरात आणि मला घेऊन चला या त्यांच्या भूमिका प्रचंड आवडल्या. विजेंद्र घाटोळ एक होता विदूषक मधली गाणी पण छान आहेत आणि ती भूमिका पण आवडली असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. तसंच मला दूरध्वनी आला होता संजय लटके यांचा आणि त्यांना शापितमधली भूमिका आवडली मधु कांबीकर यांची, आणि सुरेश पुट्टजवर यांना झपाटलेला चित्रपटातील भूमिका आवडली. तुम्हाला मधु कांबीकर यांची कुठल्या चित्रपटातील भूमिका आवडली आहे ते मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहे ते 02245141432 आणि 45151433. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: रसिको चला दोस्त हो बोलू काही, हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। मी तुम्हाला विचारलंय की मधु कांबीकर यांची कुठल्या चित्रपटातली भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली, लक्षात राहिली, आणि आत्माराम खराडे यांनी दोन चित्रपटांची नावं सांगितलीत, शापित आणि एक होता विदूषक, हे दोन चित्रपट त्यांना आवडले असल्याचं सांगितलंय। स्वप्नील सुनील जोशी यांनी सांगितलेलं आहे कार्यक्रम सुंदर आहे, गाणी आवडली, चित्रपटाचं नाव त्यांनी नाही सांगितलेलं, नाही हरकत नाही आहे। महेंद्रभाई यांचा दूरध्वनी आला होता आणि त्यांनासुद्धा शापित या चित्रपटातील मधु कांबीकर यांची भूमिका लक्षात राहिलेली हे त्यांना हे त्यांनी कळवलेलं आहे। एक गाणं ऐकवतो आणि गाण्यानंतर जर तुमचे काही संदेश आले, दूरध्वनी आले, तर नक्की त्याची पोचपावती देतो। मला तुम्ही सांगायचं आहे मधु कांबीकर यांची कुठल्या चित्रपटातील भूमिका तुमच्या लक्षात राहिली। दूरध्वनी क्रमांक आहे तो 02245 41 32 आणि 45 15 41 33, व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71।

मंडळी, मला दूरध्वनी आलेला आहे उषा गायकवाड आणि निशा लोहर यांचा, आणि त्यांनाही शापित या चित्रपटातील भूमिका आवडली आहे. दीपा बालकर यांचा पुन्हा आलेला आहे मेसेज. कांचन रानडे, मस्त चालले, धन्यवाद. विजेंद्र घाटोळ, धन्यवाद. चंद्रशेखर भाटवडेकर, शापित चित्रपटातील भूमिका आवडली आहे. मधुकांबीकरांचं सुनील जोशी यांना, मला घेऊन चला हा चित्रपट. अशोक शिंत्रे, शापित अतिसुंदर, धन्यवाद मंडळी. खरं तर 27 नोव्हेंबर 2016 रोजी मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर इथं आयोजित लावण्य संगीत या कार्यक्रमात सादरीकरण करत असताना मधुकांबीकर यांची प्रकृती बिघडली आणि जवळपास 12 वर्षानंतर त्या मंचावर लावणी सादर करत होत्या आणि अत्यंत जिद्दीनं त्यांनी आपलं सादरीकरण पूर्ण केलं. पण कार्यक्रमानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला, तेव्हापासून त्या अभिनय क्षेत्रापासून दूर असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. चला दोस्त, बोलू काही कार्यक्रमात, इथंच थांबूया. ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी साध या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत

0: बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. UPI व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढाएगी
2: या करोडों लोगों के लिए नए अवसर बनाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर. पावर टू एम्पावर, पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल, पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट, पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड. और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर.
0: भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK3 या प्रगत आणि वजनाला हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर जलतोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या 831 क्रमांकाच्या स्क्वाड्रनमध्ये दाखल होणाऱ्या 5 हेलिकॉप्टरपैकी हे पहिले हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे. अत्याधुनिक रडार, सागरी टेहळणी आणि लक्ष ओळखण्याची क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमुळे राज्याच्या किनारपट्टीसह देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राची सागरी सुरक्षा बळकट होईल. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद करण्यात आली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. या नियमांचं उल्लंघन केल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी केली जाईल असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. तसंच पाठलागादरम्यान सुमारे 500 लिटर डिझेल समुद्रात टाकल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी भारतीय तटरक्षक दल, नौदल, राज्य गुप्त वार्ता विभाग आणि पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. कॅनरा बँकेत 146 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती जतीन मेहता आणि त्याची पत्नी आणि अन्य एका व्यक्तीला फरार घोषित करण्याचा आदेश मुंबईच्या एका विशेष CBI न्यायालयानं दिला आहे. मुंबईत कर्करोग रुग्णाला धार्मिक अनुष्ठानाच्या माध्यमातून बरं करण्याचा दावा करत लाखो रुपये उकळणाऱ्या 2 जणांच्या विरोधात चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाहिरात बघून आपल्या बहिणीला झालेला कर्करोग बरा करण्यासाठी एका महिलेनं या दोघांशी संपर्क साधला होता. आजार बरा करण्यासाठी पूजा करण्याच्या या दोघांनी या महिलेकडून 68 लाख आणि 1.5 लाखांची सोन्याची साखळी घेतली होती. यासंदर्भात पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित अधिनियमाअंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यूपीआय व्यवहारांवरचा मर्चंट डिस्काउंट रेट दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून

0: हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यायालयात हजर राहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
1: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. LPGकडे केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे महिन्यात पर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक मोफत LPG कनेक्शन्स देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.
0: IIT मुंबईचा साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने गेल्या महिन्यात केलेल्या आत्महत्येच्या चौकशीत त्याने संस्थेला लेखी माफीनामा तसंच दुसरी संधी मिळावी अशी विनंती केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात सुरू असलेल्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेनं IIT मुंबईचे संचालक शिरीष केदारे तसंच प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यासह 40 हून जास्त व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बँक प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये असे राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली सुरूच आहे. अकोला जिल्ह्यातल्या डोंगरगावमधले अल्पभूधारक शेतकरी योगेश नागापुरे यांनी फायनान्स कंपनीचे कर्मचारी आपल्या घरी येऊन तगादा लावत असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी अडचणीत आल्यामुळे कर्जाचे पुढील हप्ते भरण्यास आपण असमर्थ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. UPI व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार, रसिको हो, न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आणि 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफ एम रेनबो वाहिनी आणि सप्तरंगी सात या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहे. आणि एक गाणं आपण ऐकणार आहोत आणि गाण्यानंतर नवरात्र विशेष कार्यक्रमात आज आपण उद्योजिका सुषमा भोसले यांच्याशी संवाद साधणार आहोत. ते आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. गाणं

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: लड़का लड़की है बराबर, तो पूछना क्यों?
2: PCPNDT कानून के विभिन्न प्रावधानों के तहत लिंग जांच करने और करवाने वालों को 3 से 5 साल तक की कैद और जुर्माने की सजा है। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर।
4: रसिका हो, ब्युटी पार्लर, ज्वेलरी व्यवसाय, इव्हेंट मॅनेजमेंट आणि आता लावण्या डेकोरेटिव्ह आयटम्स असा सुषमा भोसले यांचा प्रवास हा अविरत सुरू आहे। सामाजिक कार्यक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि महिलांसाठी मंगळागौर या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं आहे, तसंच श्रावण क्वीन स्पर्धा आणि इतर कार्यक्रमातसुद्धा त्यांनी भाग घेतलेला आहे। नमस्कार सुषमा।
5: नमस्कार मंडळी।
4: तुमचं FM रेनबोवर मनापासून स्वागत आणि नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा।
5: आणि आपल्या FM रेडिओच्या सगळ्या लिसनर्सला मनापासून नवरात्रीच्या मी पण खूप खूप शुभेच्छा देते।
4: धन्यवाद धन्यवाद। तुम्ही आज यशस्वी उद्योजिका आहात आणि सर्वात आधी तुम्ही कुठला व्यवसाय सुरू केला होता?
5: सगळ्यात आधी मी पार्लरचा, लेडीज सलूनचा मी व्यवसाय सुरू केला होता। यामध्ये मला, तू तसं बघायला जाल तर, कॉलेजपासूनच मला खूप आवड होती नटायची आणि नटवायची सुद्धा। त्यामुळे तेव्हाच ठरलं होतं माझं की आपण या क्षेत्रातच काहीतरी करू म्हणून। आणि आफ्टर ग्रॅज्युएशन मी 6 वर्ष जॉबसुद्धा केला, पण ते तितकंसं जमलं नाही, कारण की कोणाच्या हाताखाली काम करायचं तितकं मला ते पटलं नाही। आणि त्यानंतर मग बेबीमुळे पण मला थोडाफार निर्णय घ्यावा लागला आणि स्वतःचा बिझनेस काय चालू करायचा, तर मी आपला लेडी सलूनचा बिझनेस चालू केला।
4: ओके। आणि मग त्यानंतर तुम्ही ज्वेलरीच्या व्यवसायाकडे वळलात आणि जेव्हा तुम्ही पाऊल ठेवलं या ज्वेलरीच्या व्यवसायामध्ये, तेव्हा एकूण स्पर्धा बघता तुम्ही काय वेगळे पण जपलात?
5: बरोबर आहे। खरं तर या निमित्ताने मला सांगावं असं वाटतंय, एक उदाहरण द्यावं असं वाटतंय की जेव्हाही आपण एखाद्या स्वीट मार्टमध्ये जातो तेव्हा आपण त्यांची कल्पकता बघू शकतो की एखाद्या स्वीट मार्टमध्ये ते फक्त मिठाई विकत नाहीत, तर त्या व्यतिरिक्त त्या लोकांचे जोडधंदे पण त्यासोबत असतात,
4: स्नॅक्स वगैरे पण असतात।
5: त्याच्या बाहेर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स लागलेले असतात त्यांचे, मग ते सँडविच असू दे किंवा समोसा असू दे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते लोक स्टॉल्स लावलेले असतात। याचा अर्थ काय, मिठाई सोबत ते लोक फास्ट फूड सुद्धा ते लोक विकतात आणि त्यातून ते नफा कमवतात। जर एखाद्या सोनाराच्या दुकानात गेलात तर ते नुसतं सोनं विकत नाहीत, तर ते त्याच्यातून तुम्हाला लोन पण प्रोव्हाइड करत असतात।
4: बरोबर
5: आहे ना। मग आपण का पाठिरायचं किंवा आपण पण काहीतरी करू शकतो। माझं पार्लर हे छान असं मोठा स्पेस आहे माझ्या पार्लरमध्ये, मग मी पण असा विचार केला की आपण पण काहीतरी करू शकतो, म्हणून मग मी ज्वेलरीचा बिझनेस सुरू केला। त्यामध्ये पण मी सुरुवात इमिटेशन ज्वेलरीपासून केली, पण नंतर मला असं वाटायला लागलं की यामध्ये आपण काहीतरी अजून करू शकतो, मग त्यामुळे मग मी फॅब्रिक ज्वेलरीची सुरुवात केली, ज्याच्यामध्ये लोका म्हणजे महिलांना ते एवढं आवडलं कारण की काहीतरी युनिक होतं आणि महिलांना नेहमी युनिक लागत असतं, त्यामुळे
4: महिलांच्या चोखंदळ कोणी नसतं, बापरे।
5: करेक्ट आहे, म्हणजे त्यांना नवीन हवं असतं काहीतरी, त्यामुळे आपण काहीतरी क्रिएटिव्ह करावं या निमित्ताने। आणि मला तेवढाही वेळ नव्हता की आपण ते दोन्ही पण एकत्र करावं, त्यासाठी मग मी स्वतः करता करता अजूनही महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल या हिशोबाने त्यांना पण ते काम देत गेली आणि त्यानुसार मग मी पुढे ती वाटचाल केली। त्यानंतर त्यामध्ये पण अजून जर ऍड करायचं झालं तर माझा दादा आहे जो सोनार आहे, तर मग त्याने मला सजेस्ट केलं की तू सोन्या चांदीचं का नाही करत आहे, तू इमिटेशन ज्वेलरी आपण का घाबरतो म्हणून, आपण का नाही करू शकत सोन्या आणि चांदीचं।
4: बरोबर आहे।
5: पण मी म्हटलं बघ, आता सर्व सुरुवातीला एवढी इन्व्हेस्टमेंट करणं तितकंसं शक्य नाहीये, पण मग त्याने मला सजेस्ट केलं की मग तू 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचं करू शकते, आणि त्यानुसार त्याने मला वेंडर्स वगैरे सजेस्ट केले आणि मग मी थर्ड त्याच्यामध्ये एक विविधता म्हणून मी 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचा सुद्धा व्यवसाय सुरू केला आणि महिलांचा एवढा उत्तम प्रतिसाद होता त्याला की खूप छान असा मला प्रतिसाद मिळाला महिलांचा।
4: आणि ज्वेलरीचं अजून काही विशेष सांगाल म्हणजे जे काय तुम्ही मला सांगितलं त्यामध्ये पण आता महिलांचं काय होतं ना की आम्ही पुरुष मंडळी फार असे चोखंदळ नसतो म्हणजे एखाद्या दुकानात गेलं चला एक चला असं काही आवडलं एक कुठलाही शर्ट पॅन्ट काही जे असेल कपड्यांचं म्हणतोय मी तसं घेऊन आणि ज्वेलरीचं तर फार फंदात पडत नाही चेन अंगठीच्या पुढे काय जात नाहीत पुरुष फार फार तर ब्रेसलेट हा पण महिलांचे असे दागिने बऱ्याच प्रकारचे दागिने असतात वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतात अगदी केसांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत स्त्री नटते आणि तो जो साज शृंगार असतो तर त्याच्यामध्ये अजून काही तुमचं वेगळेपण आहे या ज्वेलरीमध्ये
5: हा नक्कीच तेच मी सांगितलं की आपण एक फॅब्रिक ज्वेलरी त्याच्यामध्ये ऍड केलेलं होतं त्यामुळे महिलांना ते पण खूप आवडते की आणि ह्या गोष्टी अशा आहेत ना की तुम्हाला बाजारामध्ये त्या उपलब्ध होत नाहीत या गोष्टी तुम्हाला हँडमेडच कराव्या लागतात त्यामुळे मग त्या हँडमेड असल्यामुळे तुमचे क्लायंट तुमच्यापर्यंत ते पोहोचतातच त्या पद्धतीने
4: बरोबर आणि जसं तुमचं वेगळेपण आहे तुम्ही म्हणालात की फॅब्रिक ज्वेलरीमध्ये आणि एखादी गोष्ट एखाद्या स्त्रीला तीच हवी असेल तर तिला दुसरा काय पर्यायही राहत नाही कारण अशा प्रकारचं उत्पादन दुसरीकडे मिळेल याची शक्यता पण कमी असते
5: आणि काय व्हायचं नेमकं की एखादी महिला जर आपल्याकडे आयब्रो करण्यासाठी येते तर बिझनेस स्ट्रॅटेजी असे असते की 50 रुपयाची आयब्रो करण्यासाठी आलेली महिला सुद्धा 100-200 रुपयाची ज्वेलरी आरामात घेऊन जाते त्यामुळे आपलं तिथेही नफा होऊन जातो आणि त्यांची सुद्धा गरज आपण पूर्ण केल्यासारखं आहे
4: खरंय खरंय आणि जेव्हा आपण व्यवसायाच्या गप्पा मारतो ना तेव्हा नेहमी म्हटलं जातं की मराठी माणूस व्यवसायात पुढे नाही पुढे नाही पण अशी तुमच्यासारखी बरीच उदाहरणं आहेत जी मराठी व्यावसायिक दमदार पाऊल ठेवलेलं आहे आणि इतर व्यावसायिकांना ते टक्कर देतात आणि मराठी माणूस आहे व्यवसायामध्ये पण पुढे आता तो मागे राहिलेला नाहीये मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एक महिला म्हणून व्यवसाय करत असताना काही अडचणी आल्या का आणि त्यावर तुम्ही कशी मात केलीत
5: तसं बघायला गेलं तर स्वामींच्या कृपेने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा नवऱ्याची साथ आहे या सगळ्या गोष्टींमुळे तशा अडचणी अशा जाणवल्या नाहीत पण बिझनेस म्हटलं की अप्स अँड डाऊन्स हे नक्कीच येत असतात मग ती ब्युटीची इंडस्ट्री असू दे किंवा हॉटेल इंडस्ट्री असू दे काही असू दे आणि त्याच्यामध्ये कसं असतं की काही स्लॅक पिरियड्स असतातच फॉर एक्झाम्पल आपण बघायला गेलं तर आता पावसाळ्याचा सीझन आहे जेव्हा आपला काहीच बिझनेस नसतो पण मग अशा वेळी काय करायचं तर मला शिकायला खूप आवडतं तर मग वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी शिकण्याचा प्रयत्न करते मग थोडासा ऍडव्हान्स म्हणून मी नेल आर्टचा कोर्स केला पार्लरमध्ये नेल आर्ट चालू केलं जी गरज आहे ते काही आपलं असं ओकेजनली होत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण नथ मेकिंग क्लासेस मी स्वतः शिकले मला त्याचा काही गंध नव्हता पण मी स्वतः नथ मेकिंग क्लासेस शिकली त्याच्यानंतर मी महिला मुलींसाठी नथ मेकिंग क्लासेस सुरू केले आणि बऱ्याच मुलींना सर्टिफाईड केलं नथ मेकिंग क्लासेसमध्ये त्याच्यानंतर असा अनुभव आला की मला जेव्हा ऑर्डर्स यायच्या नथीच्या तेव्हा त्याच मुली मला त्या नथी बनवून देत असत वगैरे त्यामुळे मला ते खूप सोपं पण गेलं आणि एक समाधान सुद्धा मिळालं की मी बऱ्याच मुलींना मी ते क्लासेस शिकवू शकले
4: आणि तुम्ही शिकवलं त्यांना आणि त्यांना रोजगार मिळाला हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आपण शिक्षण घेतो आणि तुम्ही खूप छान उदाहरण सांगितलं की जेव्हा व्यवसायाचा व्याप वाढलेला असतो उसंत नसते तेव्हा व्यवसायावरती लक्ष आणि जेव्हा काही असे सण उत्सव नसतात जसे पावसाळ्याचा सीझन असेल तेव्हा तुम्ही त्या वेळेचा उपयोग काहीतरी नवीन शिकण्यासाठी करता आणि तुमच्याच व्यवसायाला त्याचा हातभार लागतो तर ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि मग जसं काही सण उत्सव असतात म्हणजे आता गणपती गणेश उत्सव गेला आता नवरात्र आहे पुढे दिवाळी आहे तर हे जेव्हा सण उत्सव असतात तेव्हा अगदी तारांबळ उडते का धावपळ होते का की एखादं उत्पादन आपल्याला पोहोचवायचं किंवा एखादी अमुक वस्तू हवीच आहे तर ती अवेलेबल करून द्यायची
5: नक्कीच नक्कीच म्हणजे आता असं झालं आहे की एकाच वेळी 3-3 उद्योग आपण करतो आहे तर असं होतंय की जेव्हा गणपती 5 दिवसाचे गणपती गेले त्याच्यानंतर आता सध्या आपल्याकडे असं आहे की आपण सेटअप असा केला आहे की आपण पार्लर माझं डुप्लेक्स असल्यामुळे खाली पार्लर आणि वरती याचं वर्कशॉप म्हणजे लावण्या डेकोरेटिव्ह आयटम्स. तर मग लिटरली आम्हाला ते बंद करायला लागलं 15 दिवसांसाठी, कारण की आफ्टर गणपती 5 दिवसाचे गणपती गेल्यानंतर दिवाळीची तयारी करण्यासाठी आम्ही 15 दिवसाच्या गॅपमध्ये पार्लर संपूर्णपणे बंद ठेवलं आणि वर आणि खाली असं त्याचं काम चालू होतं. कारण की अनएक्सपेक्टेड अशा खूप साऱ्या ऑर्डर्स आल्या आणि

0: खूप सारे क्लायंट्स आपल्याकडे जोडले गेले त्या निमित्ताने, ते तर मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण अशी तारांबळ नक्कीच उडते.
1: आपल्याला पुढे खरंच खूप बोलायचं, संवाद साधायचं, आता एक छानसं गाणं ऐकूया.

0: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम,
1: मुदत, व्याजदर आणि व्याजाचे पर्याय आपल्या गरजेनुसार निवडा.
0: मासिक व्याजासाठी 445 दिवस, तिमाही व्याजासाठी 446 दिवस, एकत्रित व्याजासाठी 447 दिवस.
1: ठेवींच्या मुदतीनुसार व्याजदर 7.05% पासून 7.30%
0: योजना मर्यादित कालावधी करिता.
1: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम, अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधा.
0: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: रसिको सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि आरजे मित्र तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच आणि आज आपल्या बरोबर आहेत सुषमा भोसलेजी. सुषमा, लावण्य डेकोरेटिव्ह आयटम हा व्यवसाय सुरू करण्यामागे तुमचा काय विचार होता?
1: खूपच सुंदर प्रश्न विचारला आणि आवडता प्रश्न होता माझा. त्याच्यामागे रिझन असं आहे की मुळातच घराची सजावट करायला मला खूप जास्त आवडते. म्हणजे प्रत्येक आपल्या घरातला कोपरा कसा सुंदर होईल यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असते आणि काहीतरी क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करत असते. तर मग त्यानिमित्ताने मी माझ्या घराची सजावट करायला सुरुवात केली आणि ते माझ्या रिलेटिव्ज असू दे किंवा नातेवाईक असू दे किंवा माझे फ्रेंड्स असू दे या सगळ्यांना खूप आवडत केलं आणि त्यांच्याकडून छोटी मोठी प्रेरणा मिळाली म्हणू शकता आणि तिथून हा व्यवसाय मी सुरू केला.
0: आणि हा व्यवसाय तुम्ही सुरू केलात आणि आत्ता हा व्यवसाय कुठल्या टप्प्यावर आहे आणि आत्ता सध्याची स्थिती काय आहे तुमच्या लावण्य डेकोरेटिव्ह आयटमची?
1: नक्कीच. आत्ता आपण लावण्य डेकोरेटिव्ह आयटम्स हा एक ब्रँड झाला असं आपण म्हणू शकतो आणि एक युनिक असं प्रोडक्शन आपलं याच्यातून होत असतं. आणि तुम्ही बघाल तर अगदी ठाणा, वाशी, बदलापूर, कल्याण, ऐरोली म्हणजे मुंबईमध्ये पूर्ण मुंबईमध्ये आपण जवळजवळ कव्हर केलेलं आहेत आणि ऑल ओव्हर मुंबई आपले क्लायंट्स आहेत आणि त्या व्यतिरिक्त इथून पण बाहेरगावी नेण्या साठी बाहेरगावी पण आपला खूप सारा माल गेलेला आहे. तुम्ही म्हणजे ऑस्ट्रेलिया म्हणू नका, अमेरिका म्हणू नका, दुबई म्हणू नका, म्हणजे कोणी कोणी गिफ्टिंग पर्पजसाठी नेलेलं आहे तर कोणी स्वतःच्या घराला सजवण्यासाठी म्हणून घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे खूप प्राऊड फील होतं की आपल्यामुळे खूप छान असं लोकांचं घर सजत आहे किंवा आनंदाच्या क्षणी त्या लोकांना आपले प्रोडक्ट्स त्यांच्या घरात लागले जात आहेत. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशन केल्यानंतर जेव्हा आपण रिपीट कस्टमर आपल्याकडे येतात तेव्हा त्यांचा आनंद आणि त्यांना जे सॅटिस्फॅक्शन मिळालेलं असतं ती खरी पोस्ट पावती असते असं मला वाटतं. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणाल तर फक्त हे आता आपलं एक्झिबिशन पुरतं किंवा फक्त क्लायंट टू क्लायंट असं हे मर्यादित राहिलेलं नाही आहे तर आपल्या मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये, भुलेश्वर सारख्या मार्केटमध्ये आपले होलसेलमध्ये आपली तोरणं जातात, शुभलाभ जातात, बरेचसे असे आपले प्रोडक्ट्स इकडे जातात आणि ते ऑल ओव्हर इंडिया म्हणा किंवा बाहेरगावी सुद्धा ते सप्लाय होत आहेत. आणि याची सुरुवात जस्ट झाली आहे पण मी मला सांगायला खूप आनंद होतो की आत्तापर्यंत जवळजवळ 8 ते 10 हजार तोरणं तरी लोकांच्या घरात लागली असतील. आणि तुम्हाला तर माहितच आहे की आता दिवाळी ऐन तोंडावर आलेली आहे आणि त्याच्यासाठी पण खूप सारी मागणी वाढलेली आहे. आणि जर या सगळ्यांचं प्रेम असंच राहिलं तर लवकरात लवकर आता माझ्या वर्कशॉपचं मी फॅक्टरीमध्ये रूपांतर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
0: शुभेच्छा असतीलच. आणि ह्या उत्पादनाचा जो उल्लेख केला तुमच्या प्रोडक्टचा, तोरणं असतील किंवा शुभलाभ असेल किंवा अजून काही वेगळ्या प्रकारची तुमचे प्रोडक्ट असतील, तर हे स्वतः तुम्ही बनवता की कसं काय करता ते?
1: होय, नक्कीच. आम्ही स्वतः हे सगळं काही हँडमेड आहे आणि ही सगळी काही प्रत्येक क्रिएटिव्हिटी ही माझी आहे. म्हणजे माझं वर्कशॉप आहेत, मुली आहेत करायला. मी एखादं तोरण केलं की तशी 100 तोरणं त्यांनी करायची असा कन्सेप्ट आहे. आणि मुळात माझं असं होतंच की कुठलाही बिझनेस करायचा तर त्याच्यामध्ये आपण स्वतःची क्रिएटिव्हिटी टाकायची किंवा प्रोडक्शन हाऊस आपलं स्वतःचं असायला हवं. फॉर एक्झाम्पल, आपण जर साड्यांचा बिझनेस करतो आहे तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करून आपण कसं सेल करू शकतो हा विचार आधी आला पाहिजे. म्हणून मग मी असा विचार केला की जर आपण तोरण बनवतोय तर मार्केटमधून आणून होलसेल रेटमध्ये घेऊन आपण रिटेलमध्ये विकण्यापेक्षा मॅन्युफॅक्चर करून आपण चांगल्या कमीत कमी रेटमध्ये आपण आपल्या क्लायंट्सपर्यंत ते पोहोचवू शकतो आणि या सगळ्यामध्ये मार्जिन पण तुम्हाला खूप छान मिळते. त्यामुळे हा एक प्रयत्न होता.
0: खरं खरं आणि खूप चांगला उद्देश आहे, कारण लावण्य डेकोरेटिव्ह आयटमचं नाव जेव्हा निघेल तेव्हा हे उत्पादन दुसरीकडे मिळणार नाही, ते फक्त लावण्यामध्येच मिळणार.
1: खरं आहे, खरं आहे. म्हणजे माझं तोरण हे फक्त माझ्याकडेच मिळणार हा विश्वास मला आहे.
0: खरं आहे, खरं आहे.
1: असं.
0: आणि तुम्ही स्वतः श्रावण किवीन स्पर्धेत सुद्धा भाग घेतलेला आहे आणि विशेष लक्षवेधी चेहरा म्हणून तुम्हाला बक्षीस सुद्धा मिळालं आहे, तर मॉडेलिंग वगैरे करावं असं नाही वाटलं का तुम्हाला कधी?
1: खरं म्हणायला गेलं तर जेव्हा आपण, माझं असं मत आहे की जेव्हा आपण आरशामध्ये उभं राहू तेव्हा आपल्याला स्वतःला खूप छान वाटलं पाहिजे. आणि हीच याच बेसिसवरती जर तुम्ही म्हणाल तर मला टापटीप राहायला आणि छान दिसायला खूप आवडतं. आधीपासून

0: तूनच. आणि त्या सोशल राहिला प्रश्न सोशल मीडियाचा, तर त्याच्यासाठी इंस्टाग्राम आहे. मी माझी आवड पूर्ण करण्यासाठी मी इंस्टाग्रामवरती रील्स करत असते आणि ते लोकांना खूप आवडतात सुद्धा, भरभरून त्यांचं प्रेम असतं इंस्टावरती. खूप साऱ्या लाईक कमेंट्स असतात, शेअर्स असतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणाल तर मी श्रावण क्वीन सारखे कॉन्टेस्ट आहेत किंवा रॅम्प वॉक असतात, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून गिफ्ट्स मिळवतच असते.
1: आणि इंस्टाचा जेव्हा विषय निघालाय, मला वाटतं 1 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत.
0: खरंय.
1: आणि ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मचा, इन्स्टा असेल किंवा सोशल मीडिया असेल, तर ह्याचा आपल्या बिझनेस ग्रोथसाठी काही फायदा, उपयोग होतो का, किंवा काही पुढे ग्राहकांपर्यंत पोहोचणं सोपं झालंय?
0: खरं आहे, पण कसं आहे ना, माझा जेवढा अनुभव आहे सोशल मीडियामुळे, तर तुम्ही पोहोचू शकता लोकांपर्यंत, हे खरं आहे. पण प्रत्येक सोशल मीडियामध्ये पण प्रत्येक एक क्लास असतो, ग्रुप असतो. फॉर एक्झाम्पल, जर मलाच बघायचं आहे लोकांना, तर ते लोक मला फॉलो करणार. जर त्यांना माझा बिझनेस आवडतो आहे, तर ते तो एक वेगळी कॅटेगरी असते की त्या लोकांना तो बिझनेस रिलेटेड ते लोक तुम्हाला फॉलो करणार. तर मला असं वाटतं की तुमचं पर्सनल अकाउंट हे नेहमी वेगळं असावं आणि तुमचं प्रोफेशनल अकाउंट हे नेहमी वेगळं असायला हवं. आता लावण्य एम्पायरचं वेगळं पेज आहे, तिथे त्याच प्रकारचे मला फॉलोअर्स म्हणू शकता, क्लायंट्स म्हणू शकता, जे मला फॉलो करतात आणि जेन्युइनली ते लोक आपल्याला डीएम करत असतात किंवा आपल्या प्रोडक्टची स्तुती करत असतात.
1: आणि सुषमा, आता ना काळ बदललाय, म्हणजे आता चूल आणि मूल ही संकल्पना नाही राहिलेली स्त्रियांच्या बाबतीत, तर स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं हे आजच्या काळात किती महत्वाचं आहे, काय वाटतं तुम्हाला?
0: खरं आहे. ऍक्च्युली आता खरं बघायला गेलं तर बऱ्यापैकी महिला आता सक्षम झालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण मी त्या महिलांना नक्की आवर्जून सांगेन की आर्थिक स्वावलंबन हे किती महत्वाचं आहे. जर तुम्ही स्वतःच्या पायावरती उभ्या राहत असाल, तर तुम्हाला इतरांवरती पैशासाठी कोणावरती अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. आणि आता जर आता तुम्हाला माहिती आहे की एवढी महागाई झाली आहे, तर दोघांनी मिळून केलं तर ते खूप सोपं जातं. थोडंफार तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी पण तुम्हाला ते खूप सोपं जातं. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर या सक्षमीकरणामुळे स्त्रियांमध्ये, म्हणजे समाजामध्ये म्हणाल किंवा आपल्या कुटुंबामध्ये म्हणाल, तर एक प्रकारचा आदर आपल्यासाठी निर्माण होत असतो नेहमी. त्याच्यानंतर आता तुम्ही बघाल तर हे अनपेक्षित संकट आपल्या आयुष्यात खूप येत असतात. मग कधी नवऱ्याचं आजारपण असू शकतं किंवा अचानक नोकरीही जाऊ शकते, जाऊ शकते. अशा सगळ्या फेजमधून आम्ही पण कधी गेलेलो आहोत. तर मग अशा वेळेस पण तुम्हाला, जर तुम्ही स्वतः आर्थिकरित्या सक्षम असाल, तर तुम्हाला कुटुंबाला मानसिक आणि आर्थिक तुम्ही आधारही देऊ शकता. आणि हेच पुढे जाऊन तुम्ही मुलांचं चांगलं संगोपनही करू शकता याच्यामधून, की जर तुम्ही चांगल्या साक्षर असाल किंवा तुम्ही जर चांगल्या स्वतःच्या पायावर उभ्या असाल, तर तुम्हाला मुलांनाही ते देता येतं.
1: खरंय खरंय खरंय खरंय सुषमा, आपला संवाद असाच सुरू राहील. आता एक छानसं गाणं ऐकूया.

0: सुषमा, तुम्ही मंगळागौर या आपल्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करता आणि महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमही राबवता, तर त्याबद्दल सांगा.
1: नक्कीच. आता आपण तुम्ही बघाल तर मंगळागौरीचे कार्यक्रम हे छान प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. आणि आधीची आपली अशी परंपरा आहे की नववधूसाठी मंगळागौरीचा कार्यक्रम हा केला जातो. तिच्या नवीन दाम्पत्यासाठी पण चांगली आपण प्रार्थना केली जाते त्याच्यासाठी, आणि यासाठी हा कार्यक्रम असतो. आणि आत्ता सांगायला आनंद होतोय की परत पुन्हा पहिल्यासारखाच उत्साह महिलांमध्ये आता बघायला मिळतो आहे. मग अगदी त्या जॉबला जाणाऱ्या महिला असू दे किंवा घरात आपल्या आपल्या गृहिणी असू देत, सगळ्यांमध्येच तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि जेव्हा आम्ही असे कार्यक्रम अरेंज करत असतो तेव्हा आम्हाला बघायला मिळतं की अगदी आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून दिवसभरात मुलांचं सगळं करून नवऱ्याचं सगळं करून कुटुंबांना सांभाळून त्या वेळ काढत असतात आणि त्याची प्रॅक्टिस करत असतात. महिना महिनाभर या महिला प्रॅक्टिस करत असतात, जे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघाल तर जेव्हा अशा प्रकारच्या स्पर्धाचं आयोजन केलं जातं तेव्हा एक वेगळी ऊर्जा त्यांच्यामध्ये असते, कारण की सगळ्या मैत्रिणींना एकत्र यायला मिळत असतं त्यानिमित्ताने. छान त्यांच्या गप्पा रंगतात, छानपैकी त्यांना एकत्र खायला उठायला बसायला सगळं काही त्यांना मजा करायला मिळत असते. एकूणच रोजच्या ह्या रगाड्यामधून त्यांना थोडासा स्वतःसाठी वेळ द्यायला मिळतो. आणि तुम्ही बघाल तर आता मध्ये बाई पण भारी देवा हा पिक्चर एवढा गाजला होता, याच्यावरून तुम्ही समजू शकता की महिलांना नक्की काय हवंय, है ना. तर रोजच्या धकाधकीच्या जीवनातून त्यांनाही त्यांच्यासाठी थोडा वेळ देता यावा यासाठी हे मंगळागौरी सारखे कार्यक्रम अरेंज करणं आणि महिलांना प्रोत्साहन देणं खूप महत्त्वाचं वाटतं मला. आणि आम्ही जेव्हा पारितोषिक वितरण असू द्या किंवा जज म्हणून कधी बोलवलं जातं तेव्हा पण आम्ही महिलांना जज करत असू की किती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे आणि किती त्या ते एन्जॉय करत असतात.
0: खरंय. आणि मंगळागौरीचा विषय निघालाय तर मंगळागौर ही अगदी जुन्या काळापासून आपल्याकडे पूर्वापार संस्कृती चालत आलेली, आणि त्यामागे उद्देश हाच होता की महिलांना विरंगुळा मिळावा, मनोरंजन व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा व्यायामसुद्धा व्हावा.
1: खरं.
0: आणि पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारतो की आजच्या बदलत्या ट्रेंडनुसार तुम्ही तुमच्या या व्यवसायात काय बदल केले?
1: खरंय. आता पहिला व्यवसाय बघाल तर आपला सलून होतं आहे, लेडीज सलून. त्याच्यामध्ये आत्ताच्या आपण जे म्हणतो झेन जी म्हणून त्याच्या अनुषंगाने आपण नेल आर्ट चालू केलं. त्याच्यानंतर आजकाल कस्टमायझेशन खूप होतं, त्यामुळे मग त्या प्रकारची ज्वेलरी आपण कस्टमाइज करतो. म्हणजे आता मला मॅचिंग साडीवरती मॅचिंगच ज्वेलरी हवी हा एक कन्सेप्ट आहे, त्याच्यासाठी आपण फॅब्रिक ज्वेलरी चालू केलेली आहे. त्याच्यानंतर 1 ग्रॅम गोल्ड असा एक क्लास असतो की ज्यांना छानच पाहिजे असं, म्हणजे थोडंसं स्टँडर्ड

0: लागतं. त्यांच्यासाठी आपण 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचा बिझनेस चालू केला होता. त्याच्या व्यतिरिक्त म्हणाल तर आता आपण जो नवीन बिझनेस चालू केला लावण्या डेकोरेटिव्ह आयटम्सचा, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर सुरुवातीला आपण गोंड्यांची तोरणं, वेल्वेटची तोरणं असं आपण सगळं वापरत होतो, पण हा एक पूर्ण नवीन कन्सेप्ट आहे की याच्यामध्ये ज्यूट पट्ट्या वापरून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचं लटकन लावून तुमच्या तुम्हाला हवे त्याप्रमाणे ते कस्टमाईज करून मिळतात.
1: ओके.
0: हव्या त्या साईजमध्ये ते अवेलेबल होऊन जातात. असं सगळं नवीन कन्सेप्ट आपण आणलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपण पूजेसाठी थाली वापरतो, त्याच्यामध्ये पण डेकोरेटिव्ह थालीज आहेत. त्याच्यानंतर शुभलाभ आपण एक स्टिक करण्याचे आधी शुभलाभ वापरत होतो, पण आपण आता हँगिंगचे शुभलाभ आणलेले आहेत. असे एक नाही तर असे खूप सारे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत. आधी आपण फक्त रांगोळी काढत होतो, आता रियुजेबल रांगोळ्या आलेल्या आहेत, ते सुद्धा आपण बनवतो. जर्दोजीच्या रांगोळ्या बनवतो की त्या तुम्ही वापरून लगेच तुम्ही पॅक करून तशाच्या तशा ठेवू शकता. हे सगळे नवीन आपण नवीन गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत.
1: आणि हे खूप महत्वाचं आहे ना, कारण आताच्या महिलांना तेवढा वेळ नसतो.
0: खरं आजकाल एवढे धकाधकीचं आयुष्य झालेलं आहे की कधी आवरते आणि कधी ऑफिसला पळते असं एक हे झालेलं आहे.
1: आणि हे सगळं करत असताना, म्हणजे ऑफिस घर सांभाळत असताना, ते घरही सजवायचं असतं, सणही साजरे करायचे असतात. आणि तेव्हा मला असं वाटतं की ह्या ज्या उत्पादनांचा आहे हा या महिलांना खूप हातभार
0: नक्कीच लागतो आणि खूप आवडीने त्या घेतात सुद्धा. काहीतरी युनिक आणि वेगळं आणि असं छान दिसणारं प्रेझेंटिव्ह असं सगळं काही प्रोडक्ट असल्यामुळे नक्कीच त्यांना खूप आवडतात.
1: हा, आणि पुन्हा एकदा तुम्ही पेजचं नाव सांगाल काय, की ज्यांना त्या पेजवर जाऊन तुमचे प्रोडक्ट बघता येतील, ज्यांना काही अशा सजावटीसाठी वस्तू घ्यायच्या असतील.
0: नक्कीच, आपलं पेजचं नाव आहे लावण्या एम्पायर, आणि त्यामध्ये आपण लावण्या डेकोरेटिव्ह आयटम्स आपलं हे आपलं पेज सेमच राहील, पण हे लावण्या डेकोरेटिव्ह आयटम्स या ब्रँडखाली माझे एक्झिबिशन्स होत असतात. ऑल ओव्हर मुंबईमध्ये होत असतात. ठाणा, वाशी, बदलापूर, कल्याण, ऐरोली, नव्या मुंबईमध्ये, वाशीमध्ये, अशा सगळ्या ठिकाणी. आणि जर तुम्ही मला त्या पेजवरती फॉलो केलात तर त्याचे अपडेट्स मी प्रत्येक वेळी देत असते की माझं एक्झिबिशन्स कुठे, अपकमिंग एक्झिबिशन्स कुठे आहेत, किंवा तुम्हाला माझ्या पार्लरचा पण ऍड्रेस मिळू शकतो त्याच्यावरती. तिथे पण येऊन तुम्ही तुम्हाला आवडत्या वस्तू विकत घेऊ शकता.
1: आणि आताही तुमचं एक्झिबिशन सुरू आहे ना कुठेतरी?
0: एक्झॅक्टली, आता नवरात्रीचे 9 दिवस कल्याण नवरंग उत्सव 2026 इथे आपल्या कल्याणला एक्झिबिशन चालू आहे. आता पण मी लगेच तिथून तिकडे जाणार आहे. त्यामुळे नवरात्रीचे 9 दिवस, त्याच्यानंतर दिवाळीचे तर ग्रँड एक्झिबिशन असणार आहे जे कल्याण आणि बदलापूरमध्ये असणार आहे. तर तुमच्यापैकी कोणी असेल तर तुम्ही तिथे येऊन मला आमच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता.
1: आणि हे एक्झिबिशन जे भरतात ठिकठिकाणी, काही सणानिमित्त असेल किंवा काही उत्सव असेल, आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुंबई ठाणे परिसरामध्ये एक्झिबिशन भरतात, तर इकडे ग्राहकांचा प्रतिसाद कसा असतो?
0: खूपच छान असतो असं म्हणायला हरकत नाही. कारण की काय होतं की एखादी महिला आपल्याकडे जेव्हा एखादा प्रोडक्ट घेण्यासाठी येते, त्याच्यानंतर ती जेव्हा परत 2-3 महिलांना घेऊन येते, मैत्रिणींना घेऊन येते, तेव्हा मला खूप आनंद होतो. कारण की ती खरी पोच पावती असते की माझं प्रोडक्ट कोणाला तरी आवडतंय. किंवा मग कधी कधी असं होतं की रिपीट एकाच ठिकाणी आपण दुसऱ्यांदा जेव्हा एक्झिबिशन लावतो तेव्हा त्या येऊन सांगतात की अगं तुझं ते तोरण एवढं छान होतं की आम्ही आमच्या वास्तुशांतीला लावलं आणि सगळ्यांना खूप आवडलं, सगळ्या जणी विचारत होत्या. तेव्हा ते म्हणजे पैशांपेक्षा हे मोल खूप जास्त आहे असं मला वाटतं, जेव्हा कोणीतरी तुमचं प्रोडक्ट लाईक करतं आणि तुम्हाला प्रेस करतं.
1: बरोबर आहे. आणि आपण जो व्यवसाय निवडतो ना, त्याचं समाधान कधी मिळतं माहितीये का एक आपल्याला? एकतर कौतुक किंवा पोचपावती मिळते तेव्हाच तर होतच, पण आहे ना आपण कोणाच्या तरी उपयोगाला येतोय किंवा मदत करतोय कोणाला तरी, तर ही एक भावना पण.
0: म्हणजे त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होतोय किंवा त्यांचा आनंद द्विगुणित करतोय, ही खरंच मोठी खूप मोठी भावना आहे असं मला वाटतं. कारण की जेव्हा पण ते लोक येतात आणि ते एक्सप्रेस होतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्या किंवा एखादं तोरण दाखवताना काय होतं, बऱ्याच वेळा मी एखादं तोरण समोरच्या क्लायंटला दाखवत असते आणि त्याच्या पाठीमागे जी येणारी जाणारी माणसं असतात ना, त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघायची, वाव काय छान आहे ना, म्हणजे असे त्यांचे रिॲक्शन्स असतात ना, ते बघायला मला खूप, म्हणजे ते बघितल्यानंतर खूप आनंद होतो असं.
1: आणि हेच खरं एका काय त्याला म्हणता येईल, प्रथित यश किंवा एका प्रसिद्ध व्यावसायिकाचं एक मोठेपण आहे किंवा ह्याचं लक्षण आहे की ग्राहकांचं समाधान
0: सॅटिस्फॅक्शन
1: हे महत्त्वाचं आहे,
0: खूप महत्त्वाचं आहे.
1: बरं, आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे वळतोय आणि शेवटचा प्रश्न

0: मला विचारतो की नवरात्र हा सण आपण साजरा करतोय तर देवीचं कुठलं रूप तुम्हाला जास्त भावतं आणि महिलांनी भक्ती बरोबरच स्त्री शक्तीचा जागर कसा करावा तुम्हाला काय अभिप्रेत आहे?
1: मला तरी असं वाटतंय की जर एखादी स्त्री घरामध्ये छान अशी सेविंग करत असेल तर ती लक्ष्मीच्या रूपात वास करत आहे घरामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही जर काहीतरी नवीन शिकताय घरा प्रत्येक वेळेस तुम्ही असं दाखवताय काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द दाखवताय तर तुम्ही सरस्वतीच्या रूपामध्ये वास करत असता. या व्यतिरिक्त जाऊन आपल्या आदिशक्तींपैकी तुम्ही विचाराल तर मला अष्टभुजा या देवीचं देवी खूप आवडते कारण की त्याच्या मागचं रिझन असं आहे की तिला तिचे अष्टभुजाचा अर्थ तिला आठ हात आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत. ठीक आहे. आणि तसं बघायला गेलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या महिला एवढ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. खरंच हे खूप कौतुकास्पद आहे की नुसतं देवीचं रूप नाही तर खरंच आपल्या आपल्या आई आणि आपल्या बहिणीमध्ये आपल्या मैत्रिणींमध्ये आपण देवीचं रूप आपण रोज बघत असतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर जागर कसा करायला हवा महिलांनी, तर नुसतं देवीची पूजा करणं म्हणजे जागर आहे असं नाही म्हणता येणार. पण या निमित्ताने जेव्हा आपण एकत्र येत असतो सगळ्याजणी तर आपल्याकडे आपल्याला विचार करण्यासारखे आपल्याला आपण चर्चा करण्यासारखे बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही एकत्र येऊन तुमचं सक्सेस तुम्ही एकमेकींना सांगू शकता किंवा कसे तुम्हाला संघर्ष करावा लागला हे सांगू शकता, याच्यातून काहीतरी शिकू शकता. त्याच्यानंतर आता महिलांसाठी खूप असे लॉज आलेले आहेत नवीन नवीन, तर ते तुम्ही कुठल्या तरी तुमच्या छान अशा ॲडवायझरला कोणाला बोलवून त्यांच्याकडून तुम्ही सगळ्यांसमोर ते तुम्ही ऐकू शकता. त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, आरोग्य शिबिर झाले, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही शिबिरं घेऊन महिलांमध्ये सक्षमीकरणाचं काम करू शकता.
0: खरंय खरंय. आणि तुम्ही अष्टभुजा देवीचा उल्लेख केला तर आत्ताच्या महिलांना आठ हात असल्यासारखे काम करतात.
1: खरंय खरंय.
0: सुषमा, तुम्ही वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
1: मी पण तुम्ही मला इथे बोलवलं आणि खूप छान असा इथे कार्यक्रम आयोजित केलात याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद. रसिको, आता वेळ झाली आजच्या सप्तरंगी सात या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. एक गाणं तुम्हाला ऐकवतो, गाण्यानंतर 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर ठीक 4 मी गोपी भोसले घेऊन येतो तुमच्यासाठी सांजेच्या पारी. हा कार्यक्रम ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

मराठी ठळक बातम्या. UPI व्यवहाराचं शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय UPI आणि सेवा सुकाणू समितीनं घेतलाय. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी कर आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणी तसंच नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. UPI व्यवहाराचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय UPI आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK 3 या प्रगत आणि कमी वजनाच्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर तोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. मुंबई शेअर बाजाराच्या आज सेन्सेक्समध्ये 1109 अंकांची वाढ झाली आणि तो 73034 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची वाढ नोंदवत 22722 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार, सिको हो न्यूज ऑन ए आर ऐप वर आणि 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सांजेच्या भारी या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या सोबत आहे.
2: भैरवनाथाच्या नावाने.

नऊ दिवसात देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा केली जाते. स्त्री शक्तीचा जागर या निमित्तानं होतो आणि स्त्री म्हटलं की हळवी सोशिक, पुरुष म्हटलं की राकट कणखर हे नियम आपणच मानलेले आहेत. स्त्रीचं मन पुरुषाला कळत नाही असं म्हणतात. बाहेर कुठं जायचं असेल तर तिला आवरायलाही बराच वेळ लागतो. मग नवरे मंडळींची चिडचिड होते आणि बायकाही म्हणतात स्त्री जन्म मिळाला असतं ना तर मग कळलं असतं. स्त्री कळण्यासाठी स्त्री जन्म घेणं खरंच गरजेचं आहे का? जन्माने जरी नाही शक्य झालं तरी मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलं आहे की स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री होता येते. काही काळापुरतं का होईना रूप बदलता येतं. मनोरंजन क्षेत्रात तर हे सहज शक्य नाही का?

रसिको, पूर्वी ना महिला चित्रपटात काम करत नव्हत्या, म्हणून स्त्री भूमिका पुरुषांनाच करावी लागायची आणि पुरुष मंडळी साड्या नेसून रंगमंचावर यायला सुरुवात झाली, पण बोटांवर मोजावे इतक्याच पुरुषांना यात यश मिळालं. हे क्षेत्र चांगलं नाही अशा भावना महिलांमध्ये रुजवल्या गेल्या होत्या. या कारणामुळे पुरुषांनाच महिलांची पात्र साकारावी लागायची आणि बालगंधर्व हे त्यातलं मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल. पण सध्याच्या काळात चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून अनेक अभिनेत्यांनी देखील ही स्त्री पात्र साकारली आहे. त्यातल्या काही निवडक अभिनेत्यांची माहिती आजच्या सांजेच्या बारी या कार्यक्रमात आपण घेणार आहोत.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हैपनिंग, अस्तो सदा मी आता ड्रीमिंग।
2: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
3: नमस्कार, मी विश्वजीत जोशी।
2: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर।
4: सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। दिलीप प्रभावळकर यांनी झपडलेल्या या मराठी चित्रपटातल्या तात्या विंचू आणि मराठी रंगभूमीवरले हसवा फसवी आणि वासूची सासूमधली त्यांच्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या, आणि वासूची सासूमध्ये त्यांनी स्त्री वेशात निभावलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे। दिलीप प्रभावळकर यांनी आजवर अनेक वेगवेगळी पात्र साकारली आहेत, अनेकांना त्यांचे चित्रपटातील फोटो पाहून हे नक्की दिलीप प्रभावळकरच आहेत का असा प्रश्न पडतो, आणि त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला ते न्याय देतात, त्यासाठी खूप मेहनत घेतात, त्यामुळेच आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ते खूप मोठं नाव कमावू शकलेत।

रसिकहो, नायक खलनायक अशा विविध भूमिकेतून अशोक सराफ यांनी नेहमीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. पण अशोक सराफ हे देखील स्त्री वेशात मराठी चित्रपटात झळकलेत. 1984 सालच्या गुलछडी या चित्रपटात अशोक सराफ यांनी नवी नवी नवरी या गाण्यात स्त्री वेशात गाण्यावर नृत्य सादर केलं होतं आणि चित्रपटातील खलनायक अरुण सरनाईक यांना पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील केला होता. ज्येष्ठ अभिनेत्री निर्माती सुषमा शिरोमणी यांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. त्यांच्या गुलछडी या चित्रपटातून अशोक सराफ यांना काही काळासाठी स्त्री पात्र निभावण्याची संधी मिळाली होती.

0: चटणीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन, अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग.
2: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
3: नमस्कार, मी विश्वजीत जोशी.
2: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.
4: रसिको, सांजीच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेली अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील पार्वती सर्वांच्याच मनात घर करून गेली हे वेगळं सांगायला नको. सारखं सारखं एकाच झाडावर काय नवऱ्यानं टाकलं हिला हे डायलॉग पार्वतीची आठवण करून देणारे ठरले. तर अनेक मीम्स या

डायलॉगवर बनवण्यात आले. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्त्री भूमिका साकारलेला चित्रपट कोणता हे विचारल्यावर अशी ही बनवा बनवी हे नाव प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर लगेचच उभं राहतं. सचिन पिळगावकर अगदी बालवयापासून हिंदी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाले आणि मराठी चित्रपटात त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि मराठी चित्रपटात त्यांनी अभिनेता प्रोड्युसर तसं डायरेक्टर म्हणून काम केलं आहे आणि अनेक चित्रपटात त्यांनी स्वतः गाणी देखील गायली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य हे त्यांच्या यशामागचं गुपित असल्याचं ते नेहमी सांगतात. अशी ही बनवा बनवी चित्रपटात त्यांनी स्त्री व्यक्तिरेखा देखील साकारली होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर अशा दिग्गज कलाकारांमुळे हा चित्रपट अजरामर झाला आणि याच चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी देखील स्त्री पात्र गाजवलं होतं म्हणून या यादीत त्यांचंही नाव आवर्जून घ्यावं लागेल. अशी पुढे बरीच नावं घेता येतील ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्त्री पात्र साकारली आहेत.

0: चंद्रमुखी दिसते अजी तुझी माझी ही जोडी किती किती छान छान
1: सजनी सवणी सजनी तू किती गणा गोरी गोरी गोरी पान
0: चंद्रमुखी दिसते अशी तुझी माझी ही जोडी किती किती

0: इंस्पेक्टर राजा असल्या श्रृंगार राजा तू आमचा वाजविला गाजा मी शरदंबा कुरुपती तू रे इंस्पेक्टर राजा
1: याची टोपी त्याला मी त्याची टोपी आला
2: कळे नाही झाला पुरता बुडाला
1: लोक भुलतात या भरल्या रंगाला
2: खोट खरी खरं त्याला तुम्ही याचा लांब

रसिकभाऊ, मोहन गोखले यांनी मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला होता. चित्रपट मालिका अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे ते पती तर अभिनेत्री सखी गोखलेंचे ते वडील होते. मिस्टर योगी ही त्यांची गाजलेली हिंदी मालिका, हेच माझं माहेर, माफीचा साक्षीदार, आज झाले मुक्त मी अरे, संसार संसार, ठकास महाटक यासारख्या चित्रपटात मोहन गोखले यांनी भूमिका केल्या आहेत. आणि गोविंद कुलकर्णींच्या बन्या बापू या चित्रपटातल्या प्रीतीचं झुळझुळ पाणी गाणाऱ्या या गाणी गाणाऱ्या बन्यांची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. ठकास महाटक या चित्रपटात अशोक सराफ, निळफुले यांच्यासोबत त्यांनी काम केले आणि त्यावेळी स्त्री भूमिका त्यांनी सुरेख साकारलेली पाहायला मिळाली होती. अर्थात चित्रपटात सर्वांनाच गंडवण्यासाठी त्यांचं हे पात्र अधोरेखित करणारं ठरलं होतं.

मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीतला एक तगडा अभिनेता म्हणून मधल्या काळात सुबोध भावेंनी एका पाठोपाठ एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा अनेक टी व्ही मालिकांमधूनही त्यांना अभिनयाची संधी मिळत गेली. रवी जाधव दिग्दर्शित 2011 सालच्या बालगंधर्व या चित्रपटात सुबोध भावेंना बालगंधर्व साकारण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणेच बालगंधर्व यांनी स्त्री पात्र साकारलं होतं, त्यामुळे सुबोध हे देखील या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्री भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आजवरच्या कारकिर्दीत या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी प्रथमच स्त्री भूमिका साकारली असावी.

मंडळी स्त्रीपात्र साकारणाऱ्या पुरुष कलाकारांचा जेव्हा विषय निघतो ना तेव्हा अर्थातच विजय चव्हाण यांना विसरून कसं चालेल. मोरूची मावशी विजय चव्हाण यांनीच तर गाजवली होती, त्यामुळे त्यांचाही स्त्रीपात्र साकारण्यात वेगळाच हातखंडा होता. प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातल्या मावशीच्या स्त्री भूमिकेसाठी हे ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळजवळ 2000 प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या या कलावंतानं एकाच नाटकात 14 भूमिका करण्याचाही विक्रम केला. अभिनेते विजय कदम हे विजय चव्हाण यांचे वर्गमित्र होते आणि विजय कदम, विजय चव्हाण आणि अन्य एक मित्र या तिघांनी मिळून रंगतरंग नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत बेर्डेंशी ओळख झाली आणि त्यावेळी पुरुषोत्तम बेर्डे हे टूरटूर नाटक बसवत होते. लक्षाने त्यांना विजय चव्हाण यांचं नाव सुचवलं, त्यामुळे त्यांचा टूरटूरमध्ये प्रवेश झाला.

मंडळी टूरटूर या नाटकातूनच विजय चव्हाण यांना हैवदन हे नाटक मिळालं. या नाटकाचे भारतात आणि भारताबाहेर प्रयोग झाले आणि हे नाटक बघूनच त्यांना सुधीर भट यांच्याकडून मोरूची मावशीसाठी निमंत्रण आलं. त्यावेळी चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते आणि ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकानं मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. एका दिवशी 2-3 प्रयोग केले गेले आणि स्त्री वेशातली अर्थात मावशीची भूमिका करून विजय चव्हाण यांनी विक्रम केला. आता ही भूमिका भरत जाधव करत आहेत. खरं तर प्रसूतीकाळ सोसण्याची ताकद स्त्रीला निसर्गाने दिली तेव्हा ती कणखर आहेच आणि पुरुष कितीही बलवान असला तरी तो काही क्षणी हळवा होतोच की त्यालाही मन आहेच की. मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आत्तापुरतं तुमचा निरोप घेतोय. उद्या पहाटे 5 ते 8 वाजता रश्मी आंबडेकर तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रम घेऊन येणार आहे. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणी तसंच नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK 3 या प्रगत आणि कमी वजनाच्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर तोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1109 अंकांची वाढ झाली आणि तो 73034 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची वाढ नोंदवत 22722 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट परिसंस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्र युके भागीदारी कार्यक्रमात प्रतिपादन. राज्यातल्या अनाधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात महिला स्टार्टअप हब स्थापन करण्यात येणार. कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसाठी कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि UPI व्यवहारांचं शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. आता सविस्तर बातम्या. उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी आवश्यक कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सक्षम परिसंस्था महाराष्ट्रात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्र युके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात त्यांनी ब्रिटनमधील उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाद्वारे संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि ब्रिटन दरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी झालेल्या सामंजस्य करारांचं आदान प्रदान करण्यात आलं. ब्रिटनचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार राज्यमंत्री जोनाथन रॉनल्ड्स यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या ब्रिटिश कंपन्यांसाठी महाराष्ट्र योग्य ठिकाण असल्याचं सांगितलं. या भागीदारीतून प्रत्यक्ष व्यवसाय, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यातल्या अनाधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतर पत्रांची नोंदणीही बंद करण्यात आली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. या नियमांचं उल्लंघन केल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी केली जाईल असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलंय. याबाबत अधिक माहिती देताना महसूल मंत्री म्हणाले,
2: कुठलाही अनाधिकृत फ्लॅट, अनाधिकृत इमारत, ती जर परवानगी प्राप्त नसेल, UDCPR प्रमाणे नियमावली पालन केली नसेल, DP प्लांट प्रमाणे नियमावली पालन केली नसेल,

0: रिजनल प्लानच्या तरतुदी पाळल्या नसतील आणि ती मंजुरी नसेल तर आता इमारतीचं कुठलंही रजिस्ट्रेशन होणार नाही, कुठलंही फ्लॅट विकता येणार नाही, त्यांना रेग्युलाइज करून विकावं लागेल. म्हणजे एखादी इमारत अनाधिकृत असेल तर रेग्युलाइज करून घ्यावी लागेल आणि जी इमारत कधीच रेग्युलाइज करता येत नाही त्या इमारतीला उद्या तोडून टाकावं लागेल. सरकारकडे जर असे लोक आले की बाबा गरीब माणसाचे हित त्या ठिकाणी आहे, फ्लॅट विकून टाकले, बिल्डर पडून गेले, अशा इमारतीवर काहीतरी या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. पण यानंतर मात्र अनाधिकृत इमारती बांधता येणार नाही.
1: दरम्यान राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेता निवडणुकीत अनावश्यक बडेजाव टाळून साधेपणाने प्रचार केला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. महिला उद्योजकांना वित्तपुरवठा, बाजारपेठ आणि व्यवसाय विषयक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात महिला स्टार्टअप हब स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि उदयती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. महिला स्टार्टअप निर्देशांक आणि गव्हर्नन्स डॅशबोर्ड विकसित करून महिला उद्योजक प्रगतीचा जिल्हानिहाय आढावा घेतला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली त्याला 25 वर्षे झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत तिहेरी तलाक कायदा 2019 बाबत.
2: भारतात मुस्लिम महिलेला केवळ 3 वेळा तलाक हा शब्द उच्चारून कोणतीही पूर्वसूचना न देता, कारण न सांगता आणि त्यानंतर दाद मागण्याची संधी न देता घटस्फोट दिला जाऊ शकत होता. मुस्लिम महिला विवाहातील अधिकारांचं संरक्षण अधिनियम 2019 अंतर्गत तात्काळ तिहेरी तलाक अवैध ठरवण्यात आला. तसंच हा तलाक देणं हा दंडनीय गुन्हा ठरवून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली. या कायद्यानं केवळ तिहेरी तलाकवर बंदी घातली नाही तर त्यानंतरच्या आयुष्यासाठीही महिलांना संरक्षण दिलं. महिलेला पोटगी मिळण्याचा आणि अल्पवयीन मुलांचा ताबा मिळवण्याचा अधिकार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार संविधानानं दिलेल्या हमीचा लाभ धर्म कोणताही असला तरी प्रत्येक भारतीय महिलेला समानपणे मिळायला हवा. अधिकृत आकडेवारीनुसार हा कायदा लागू झाल्यानंतर 1 वर्षात तिहेरी तलाकच्या नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये 82% घट झाली.
1: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर 60% वाढण्याचा अंदाज वर्तवलाय. जुलै 2026 हा दर 6.4% होता. जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं नमूद केलं आहे. नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विभागातील 6 जिल्ह्यात 2,55,603 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 1,47,280 पुरुष, 1,08,301 महिला आणि 22 इतर मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी 1,445 केंद्र निश्चित करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1,44,466 मतदार आणि 246 मतदान केंद्र आहे, तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी 13,608 मतदार आणि 26 मतदान केंद्र आहे. विभागात 14,197 दिव्यांग मतदार असून 80 वर्षांवरील मतदारांची संख्या 855 आहे.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातील शहरांना कचरामुक्त करण्यासाठी कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस सीबीजी निर्मितीचे प्रकल्प उभारण्याकरता टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी नागपूरमध्ये केवा ग्रीनच्या वतीनं राबवण्यात आलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं. या प्रकल्पाच्या अनुभवावर राज्यातही अशा प्रकल्पांची उभारणी करण्यावर बैठकीत चर्चा झाली. कचऱ्याचं प्रमाण, उपलब्ध जागा, तंत्रज्ञान आणि गॅस पाईपलाईनचं अंतर लक्षात घेऊन प्रकल्पांचं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रकल्पांमुळे कचरा व्यवस्थापनाचा खर्च कमी होऊन कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युपीआय व्यवहारांवरचा मर्चंट डिस्काउंट रेट दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय युपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतलाय. यापूर्वी शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आलाय. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी शासकीय आश्रमशाळेतील 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीनं वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी संबंधित अधीक्षिकेला निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. डॉ उईके यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच कुटुंबियांना 2,00,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात आलं. भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. दीक्षाभूमीशी संबंधित विविध वादांमुळे ऐतिहासिक स्थळ

असं आवाहन त्यांनी केलं. समितीशी संबंधित वादांमुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रतिमेवरही परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीचं महत्व आणि आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर राखण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अन्यथा स्मारक समितीला आंबेडकरी जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशाराही डॉ राऊत यांनी दिला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यायालयात हजर राहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट परिसंस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्र UK भागीदारी कार्यक्रमात प्रतिपादन. राज्यातल्या अनाधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात महिला स्टार्टअप हब स्थापन करण्यात येणार. कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसाठी कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि UPI व्यवहारांवरचं शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. यूपीआय व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय UPI आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. महाराष्ट्र UK भागीदारीचा प्रारंभ आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. UKच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्वाच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि UK यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांचं आदानप्रदान यावेळी झालं. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधले संबंध करारांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीतून अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे, त्यामुळे युनायटेड किंगडममधल्या संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद केली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही, असं बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: यानंतर मात्र अनाधिकृत इमारती बांधता येणार नाही, अनाधिकृत बिल्डिंग त्या ठिकाणी फ्लॅट करता येणार नाही. रेराचं रजिस्ट्रेशन करून रेराच्या कायद्यानुसार परवानगी घेऊन आणि जे जे डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्या डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या परवानगी घेऊनच आता बांधकाम करावं लागतील. कोणतंही बांधकाम अनाधिकृत चालणार नाही. अनाधिकृत

0: कमिटी रहिती होणार नाही.
1: या नियमांचं उल्लंघन केलं तर दुय्यम निबंधकांची विभागीय चौकशी केली जाईल असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. राज्यात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यात निर्माण झालेल्या अडचणी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. संभाव्य टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करून चाऱ्याची उपलब्धता वाढवणं आणि त्याची नासाडी रोखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहभागातून गावागावात पशुपालकांच्या बैठका, मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. राज्यात महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांमधल्या जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यात मदत व्हावी या उद्देशानं हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचं नियोजन सुरू असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत सांगितलं. या प्रकल्पासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत SOP म्हणजे प्रमाण कार्यपद्धती निश्चित केली जाईल. नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि नव्या वर्षारंभी हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करता येईल असं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं. यात समृद्धी, मुंबई पुणे द्रुतगती आणि मुंबई गोवा या महामार्गांना प्राधान्य देत विशेष यंत्रणा उभारली जाईल असं सरनाईक म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याविरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं दाखवून दिलं तर कारवाई करू असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांसह शेकडो जणांना पोलिसांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याच्या विरोधातल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेत केलेल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती मान्य करून न्यायालयानं 19 ऑक्टोबर रोजी पुढची सुनावणी ठेवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 अंकांनी वधारून 73034 अंकांवर स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्समधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 अंकांनी वाढून 72000 निफ्टीतली पण ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे. मात्र देशातली आर्थिक परिस्थिती, परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या म्हणाल्या. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेत सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकासा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर होती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदिना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नागपूर पदवीधर मतदारसंघातून बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं हा तिढा सुटला असून काल रात्री उशिरा सोले यांनी ही घोषणा केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास यांनीही भाजपाच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातल्या सोनसरी इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. उईके यांनी आज विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं, तसंच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना मदत म्हणून 2 लाख रुपयांचा धनादेश दिला. मुंबई किनारपट्टीजवळ ओएनजीसीच्या तेल उत्खनन केंद्रात आज मोठी आग लागल्यानं हे केंद्र बंद करण्यात आलं. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकानं संशयित व्हॉट्सअप ग्रुपच्या चौकशीसंदर्भात आज 5 ठिकाणी छापे टाकले. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देशाबाहेरचे सदस्य असल्याचं आणि त्यांच्यामधल्या चर्चेत संशयास्पद बाबींशी संबंध आढळून येण्यावर तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भात पोलिसांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथल्या एका शिक्षकाची उलट तपासणी केली. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4,000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं आज चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली आणि एक बोनस गुणही मिळवला. मुंबईत वानखेडे मैदानावर रविवारी सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात 429 धावा केल्या. त्यानंतर चंदीगडचा पहिला डाव 78 धावात गुंडाळून त्यांना फॉलो ऑन दिला. चंदीगडचा दुसरा डावही 196 धावातच आटोपला. मुंबईच्या तुषार देशपांडेनं पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 गडी बाद केले. लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यातल्या लाळीखुर्द इथं शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजींना अज्ञात व्यक्तीनं आग लावली. आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्चपर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. यूपीआय व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ही तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या दोन्ही देशांमधले संबंध आणखी वाढवण्यावर तसंच व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि नागरिकांमधले संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली आहे. अधिक स्थिर आणि समृद्ध जग उभारण्यात हे दोन्ही देश मोठं योगदान देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. जगात अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक प्रगती भक्कम पायावर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताची क्षमता इतर देशांसाठीही नव्या संधींची दारं खुली करेल, यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.
1: सरकार के पास अथॉरिटी है, लेकिन इसका उद्देश्य ये नहीं होना चाहिए कि देश का नागरिक सिस्टम पर ही निर्भर हो जाए, बल्कि इसका मकसद ये होना चाहिए कि देश के नागरिक सक्षम हो, सशक्त हो. और भारत इसी रास्ते पर चल रहा है. इसी रास्ते पर चलते हुए भारत ने बीते एक दशक में 25 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकाला है.
0: जगाला जेव्हा स्थिर आधारस्तंभांची गरज भासते तेव्हा आपली जबाबदारी ओळखून भारत मदतीचा हात पुढे करतो. आज भारतात 2000 अधिक जागतिक क्षमता केंद्र कार्यरत असून ती जगभरातल्या कंपन्यांना विविध सेवा पुरवत आहेत, अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि राज्यघटना यांची पुनर्स्थापना करण्यासाठी विरोधी पक्ष, सामान्य नागरिक आणि विविध संघटना एकत्र येऊन लढत राहू, असा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर इंडिया आघाडीचे नेते आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वार्ताहर परिषद घेतली. नवी दिल्लीतल्या आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतरमंतर काढून टाकण्याच्या निर्णयाला आव्हान देऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. SIRला विरोध करून घुसखोरांचा बचाव करण्याचा काँग्रेसचा डाव देशाच्या नागरिकांच्या लक्षात आला आहे आणि आता ते याला बळी पडणार नाहीत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. दिल्लीत ते वृत्तसंस्थांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा आणि NDAच्या पाठीशी देशाची जनता उभी असून 2029च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही आपला प्रचंड विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: श्री राहुल जी और उनके साथियों को मैं ये भी बताना चाहता हूं कि 29 में प्रचंड हार के लिए फिर से एक बार मन बना लीजिए. 2029 के आम चुनाव में NDA प्रचंड बहुमत के साथ जीत कर आने वाला है और कांग्रेस की फिर से एक बार लगातार चौथी बार हार होने वाली है.
0: मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची आंतरराष्ट्रीय उड्डाणं अंशतः नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा निर्णय अदानी एअरपोर्ट्सनं मार्च 2027 सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकापर्यंत पुढे ढकलला आहे. पुढच्या वर्षी मुंबई विमानतळावरच्या टर्मिनल 1 नूतनीकरण सुरू होणार असल्यानं विमान कंपन्यांना 25 ऑक्टोबरपासून त्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी 33% उड्डाणं कमी करायला किंवा ती नवी मुंबई विमानतळावर हलवायला अदानी एअरपोर्ट्सनं सांगितलं होतं. संबंधित विमान कंपन्यांनी याला विरोध दर्शवल्यानंतर AAHLचं वरिष्ठ नेतृत्व आणि इतर अधिकाऱ्यांनी आज मुंबईत एअरलाईन ऑपरेटर्स कमिटीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, त्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकासा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर हुती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदिना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीयांपैकी 4 जणांवर रुग्णालयात तर 4 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून 3 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेत सौदी अरेबियामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी शांत आणि सतर्क रहावं, तसंच हवाई हल्ले होत असल्यास स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असे दिशानिर्देश भारतीय दूतावासानं जारी केले आहेत. सौदी अरेबियामधल्या सध्याच्या घडामोडींबाबत कसलाही व्हिडिओ पोस्ट करू नये असा सल्लाही देण्यात आला आहे. लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून चीननं कितीही नाकारलं तरी हे तथ्य बदलणार नाही याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. यासंदर्भात चीननं घेतलेल्या भूमिकेवर गृहमंत्रालयानं प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून त्यात या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारताच्या सर्वेक्षणाच्या अधिकृत नकाशात लडाखमधल्या 28 जागांचा आणि त्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आहे. लडाख प्रशासन आणि स्थानिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि सायप्रस यांच्यात आज नौदल ते नौदल सहकार्यावर चर्चा झाली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय संरक्षण शिष्टमंडळ आणि सायप्रस नौदल कमांडचे कमांडर कोमोडोर निकोलाउस लुका यांच्यात ही चर्चा झाली. राजेश कुमार सिंग सध्या 2 दिवसांच्या सायप्रसच्या दौऱ्यावर आहेत. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 अंकांनी वधारून 73,034 अंकांवर स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्समधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 अंकांनी वधारून 22,722 अंकांवर बंद झाला. निफ्टीतली सुद्धा ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे, मात्र देशातली आर्थिक परिस्थिती आणि परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन कर तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात GDP दर 60% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2036 हा दर 6.4% राहील असा अंदाज IMF वर्तवला होता. अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत

राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी मंत्रीपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 2019 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी वेळ द्यायचा असल्याचं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे केली चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्चपर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. नवरात्री सुरू झाल्या आणि बघता बघता आता 4 दिवस झाले, म्हणजे आज होतीलही. आणि किती पटकन उत्सवाचे दिवस किती पटकन निघून जातात हा सगळ्यांचा अनुभव असेल. एकतर आपण वर्षभर त्यांची वाट बघत असतो आणि एकदा का ते आले की किती पटापट दिवस संपतात असं वाटायला लागतं, किती फास्ट होतं सगळं असं आपल्याला वाटायला लागतं. आणि तेच आत्ता आपण अनुभवतोय. शक्तीची विविध रूपं आत्ता आपण त्याचं पूजन करतो आहोत, त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत असताना. मग आहे लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, म्हणजे शक्ती, विद्या, धन या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता आणि त्याचं पूजन आत्ता ह्या दिवसांमध्ये होतं आहे वेगवेगळ्या प्रकाराने. घट बसतायत, माळ आहे, दिवा आहे, सार्वजनिक स्वरूपात आहे. असं एकंदरीत चैतन्यमय ऊर्जा देणारं सगळीकडे वातावरण असताना आपण 8 वाजेपर्यंत एकमेकांबरोबर आहोत. वेगवेगळे विषय असणार आहेत आत्ता वंदनमध्ये.

आवडीचा विषय ध्यान. या दिवसात मंडळीनं ध्यानाबद्दल अजून एक गोष्ट करतात, ती आता मी सांगणार आहे आपल्याला. आज विधानांबद्दल थोडंसं बोलणार आहे आणि एकंदरीत ध्यानाबद्दल आपण काय काय करतो त्याबद्दल सुद्धा बोलणार आहे. तर ते एक ऑब्झर्वेशन सांगणार आहे आणि मग आपला रेनबो फंडेचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असेल. असं 8 वाजेपर्यंत आपण असणार आहोत. सुरुवातीला 2 भक्तिरचना छानशा आणि मग त्याच्यानंतर आपल्या विषयाकडे जाऊया.

आज थोडीशी विधानं आहेत आणि त्याबरोबरीने ध्यानधारणेबद्दल आपण काय काय गोष्टी करतो किंवा मेडिटेशन करत असताना ह्या दिवसांमध्ये विशेष करून जेव्हा उत्सवाचे सणांचे दिवस असतात त्यावेळेला काही जणांची एक अशी वैशिष्ट्यपूर्ण प्रॅक्टिस असते त्याबद्दल सुद्धा थोडंसं बोलणार आहोत. वैशिष्ट्यपूर्ण प्रॅक्टिसबद्दल बोलत असताना या दिवसांमध्ये मेडिटेशन जेव्हा मंडळी करतात तेव्हा एक असं काहीतरी विशिष्ट उद्दिष्ट म्हणा किंवा विशिष्ट विचार मनात ठेवून काही वेळेला ध्यान केलं जातं. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या आयुष्यामध्ये समृद्धी कायम असू दे किंवा मला कायम शक्ती प्राप्त होत राहू दे किंवा माझी विद्या कायम वाढत राहू दे असं काहीतरी एक छान विचार ठेवून उद्दिष्ट ठेवून काही मंडळी ध्यान करतात आणि मग त्या विचारामध्ये हरवत जात जात जात अनेक गोष्टी आधी सुरुवातीला डोळ्यासमोर येतात पण नंतर ते सगळे विचार शून्य होत होत होत होत आपण जो विचार ठेवला आहे तिथपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने आपण पोचायला सुरुवात करतो. अशा पद्धतीने ध्यान करणं म्हणजे एक त्या काळात एक ऊर्जा किंवा चैतन्य अधिक मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला असतं ते चांगल्या पद्धतीने चॅनलाइज करणं असं सुद्धा म्हटलं जातं. ध्यान ही एक अशी गोष्ट आहे मुळात स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करणं आणि मग हळूहळू आपल्या विचारांकडे जाणं अशा पद्धतीने सुद्धा काहींचं म्हणणं आहे. आज याच वेगळ्या प्रकारांबद्दल आणि सध्याचे जे 9 दिवस आहेत त्यामध्ये विद्या असणं किंवा माहिती असणं एखाद्या गोष्टीची किंवा पुरेपूर माहिती परिपूर्ण माहिती असणं याबद्दल काही विधानं त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. पुन्हा एकदा 2 रचना पाठोपाठ आणि मग त्यानंतर आपण आपल्या ह्या विचारांबद्दल आपल्या गप्पांकडे जाणार आहोत.

वंदन या कार्यक्रमामध्ये आपण भेटलो आहोत आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. आज आपल्या बरोबर मी रश्मी आंबळेकर. शक्ती, बुद्धी, लक्ष्मी, ज्ञान, सगळ्या प्रकारचा एक जागरूकता, सजगता, हे सगळं आपण या उत्सवांच्या निमित्ताने नेहमीच आपल्यामध्ये असावं असं आपण अपेक्षा करत असतो, इच्छा व्यक्त करत असतो. ज्ञान असणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची परिपूर्ण माहिती असणं हे आपल्या आयुष्यामध्ये किती आवश्यक आहे याबद्दल खूप छान छान विधानं विचारवंतांची आहेत. त्यातलं पहिलं विधान हे आपल्या सगळ्यांना माहितीचं, अनेक वर्षांपासून आपण ऐकतो आहोत, वाचतो आहोत, ते म्हणजे अर्धवट ज्ञान किंवा अर्धवट माहिती असण्यापेक्षा ती अजिबात नसलेली बरी. अर्धवट ज्ञान असेल किंवा अर्धवट माहिती असेल तर तिचे काय परिणाम होऊ शकतात, दुष्परिणामच म्हणायला हवेत खरं तर, हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल. मग ते आपल्याकडे असो अर्धवट ज्ञान किंवा कुणा इतरांकडे ते ज्ञान तसं अर्धवट असो, त्याचा आपल्याला काही उपयोग तर होत नाहीच, पण कधीकधी आपली फजिती होण्याची शक्यता असते किंवा आपल्यामुळे प्रसंग असा विचित्र निर्माण होण्याची शक्यता असते. आपलं आणखीन एक गंमत काय आहे माहिती आहे का? मेडिटेशन किंवा ध्यान आपल्याला अजून काय शिकवतं? बऱ्याचदा आपण उदाहरण देत असताना ना, समोरच्याला जेव्हा काही माहीत नसतं, त्याला काही माहीत नसतं किंवा कसं होतं, ती काय करते, कसं होतं तेव्हा माहीत नसतं, तेव्हा कशी फजिती होते, अशी उदाहरणं बऱ्याचदा आपण देतो. पण जेव्हा आपण मेडिटेशनच्या वाटेवर

असतो, ध्यानाच्या वाटेवर असतो, तेव्हा एक गोष्ट अतिशय जाणीवपूर्वक आपल्यामध्ये व्हायला लागते की बऱ्याच ठिकाणी आपण स्वतःला बघायला लागतो की माझ्यामुळे तर असं होत नाही आहे ना, किंवा मला कमी नॉलेज आहे असं तर नाही आहे ना, माझी बुद्धिमत्ता कुठे कमी पडत नाही आहे ना, माझ्यामुळे काही प्रसंग घडणार नाही त्याची मी काळजी घेईन, ही सजगता आपल्यामध्ये यायला लागते. आणि प्रत्येक वेळेला आजूबाजूला जे घडतंय त्यासाठी दुसरी व्यक्ती अवलंबून आहे त्याच्यावर, किंवा दुसऱ्या व्यक्तीमुळे ते घडतंय, ह्या सगळ्या गोष्टी जाऊन आधी स्वतःचा विचार आपण करायला लागतो की ह्यात मी कुठे आहे, माझं काय ह्याच्यामध्ये स्थान आहे, माझ्यामुळे काय घडलंय आणि माझ्यासाठी काय घडलंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ध्यानाच्या माध्यमातून हळूहळू आपल्यापर्यंत यायला लागतात. मला पूर्ण खात्री आहे की जी मंडळी सातत्याने मेडिटेशन करतायत गेली अनेक वर्ष किंवा गेले काही महिने, त्यांच्या ही गोष्ट लगेच लक्षात येत असेल. आणि ज्यांनी आत्ता आत्ता सुरुवात केली त्यांना हळूहळू हे कळायला लागेल की सगळ्याचं मूळ आपण आहोत, आपल्यापासून ह्या गोष्टी सुरू होत असतात. पुन्हा एकदा दोन गीतं आणि मग दोन भक्तिरचना आणि मग आपल्या पुढल्या विषयाकडे किंबहुना पुढल्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत.